भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 24, दशक 2, समास 9, विरक्ताची लक्षणे। आता विरक्तांची लक्षणे ऐका। कोणत्या गुणांमुळे विरक्तांच्या अंगामध्ये योग्यांचे सामर्थ्य निर्माण होते ते पाहूया। ज्यामुळे सतत कीर्ती वाढते, जीवन सार्थक होते, महिमा वाढतो, ज्यामुळे परमार्थ वाढतो, आनंद निर्माण होतो, ज्यामुळे विरक्ती वाढते, विवेक देखील उत्पन्न होतो। विरक्तीमुळे सुख उचंबळते, चांगली विद्या वाढते, मोक्षश्रीसह भाग्य प्रबळ होते। विरक्तीमुळे मनोरथ पूर्ण होतात, सगळ्या इच्छा तृप्त होतात, मुखामध्ये सरस्वती राहते, बोलणे मधुर असते। ही लक्षणे ऐका आणि धारण करा, म्हणजे या भूमंडळावर विख्यात व्हाल। विरक्त माणसाने विवेकी असावे, त्याने अध्यात्म वाढवावे, इंद्रियांचे दमन करण्याचा धीर दाखवावा। विरक्त माणसाने नेहमी साधन करावे, नेहमी भजन करावे, विशेष करून ब्रह्मज्ञान प्रकट करावे। विरक्त माणसाने भक्ती वाढवावी, शांती दाखवावी, प्रयत्नपूर्वक विरक्ती राखावी, सत्क्रिया करावी, निवृत्तीचा विस्तार करावा, उदासीनता धरावी, धर्माची स्थापना करावी, नीती अवलंबन करावे, एखाद्याची चूक झाल्यास आदराने क्षमा करावी, परमार्थ उजळावा, विचाराचा शोध घ्यावा, सन्मार्ग व सत्वगुण जवळ करावा। विरक्त व्यक्तीने भाविकांचा सांभाळ करावा, सर्वांना प्रेमाने शांत करावे, शरणागत आलेल्या भोळ्या भाबड्या भाविकांची उपेक्षा करू नये। विरक्ताने अत्यंत दक्ष असावे, त्याने मनाचे ऐकावे, परमार्थाचा कैवार घ्यावा। विरक्ताने अभ्यास करावा, विविध प्रश्नांची उत्तरे शोधावी। विरक्ताने मोडकळीस आलेला परमार्थ वक्तृत्वाद्वारे जोपासावा। त्याने विमल ज्ञान बोलावे, विरक्ताने वैराग्याचे स्तवन करीत जावे, निश्चयाचे समाधान करावे। विरक्त माणसाने मोठे उत्सव साजरे करावेत, भक्तांना भोजन द्यावे, खटपट करून उपासना मार्ग चालवावा वाढवावा। विरक्ताने हरिकीर्तने करावी, निरूपण करावे, भक्तिमार्ग वाढवून निंदक आणि दुर्जनांना लाजवावे, अनेक जणांवर उपकार करावे, भलेपणाचा जीर्णोद्धार करावा, पुण्य मार्गाचा विस्तार प्रयत्नपूर्वक करावा। स्नान संध्या, जप जाप्य, ध्यान, तीर्थयात्रा, भगवद्भजन, नित्यनियम, पवित्रपण, मन शुद्ध राखणे करावे, दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा, आपल्या संगतीने विश्वजन उद्धरावा। विरक्ताने धैर्यवान असावे, उदार राहावे, विरक्ताने निरूपणाविषयी तत्पर असावे, विरक्ताने सावध असावे, शुद्ध मार्गाने जावे, स्वतः झिजून चांगली कीर्ती मागे उरवावी। विरक्ताने अन्य विरक्तांचा शोध घ्यावा, साधू ओळखावे, संत योगी सज्जन यांना मित्र करावे। विरक्ताने पुरश्चरणी करावी, तीर्थाटने करावी, नाना रमणीय स्थाने हिंडावी। विरक्ताने भरपूर प्रयत्न करावे, तरी देखील उदासीन वृत्ती सोडू नये, कोणा एका विषयी वाईट इच्छा धरू नये। विरक्ताने स्वतःशी एकनिष्ठ असावे, विरक्ताने पराधीन होऊन क्रिया भ्रष्ट होऊ नये, विरक्ताने समय जाणावा, विरक्ताने प्रसंग ओळखावा, विरक्त सर्व प्रकारे चतुर असावा, विरक्ताने एकाच देशात राहू नये, सर्व अभ्यासावे, विरक्ताने आहे तसे सर्व जाणावे। हरिकथा निरूपण, सगुण भजन, पिंडज्ञान, ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान सर्व जाणावे। कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांतमार्ग, प्रवृत्तीमार्ग, निवृत्तीमार्ग हे सर्व जाणावे। अशी ही विरक्तांची लक्षणे असून पुढील काही लक्षणे आहेत ते पाहूया पुढील समासात। धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम ठेवील त्यात समाधान राखावे, प्रपंची राहून समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान. भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे. राम ठेवील त्यात समाधान राखावे, हाच सुखी होण्याचा मार्ग जाण. रामापायी अनन्य झाला, समाधान चालत येई घराला. ज्याचे अंतःकरणात समाधान, तेथे भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण. आपले असमाधान होण्याचे कारण, रामाहून दुसऱ्याचे झालो आपण. उपाधी रहित रामास पहावे, मध्यंतरी चित्त कोठे न गुंतवावे. चित्त गुंतता मध्यस्थळी, परमात्म्याची प्राप्ती दुरावली. भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन. पुण्याई शिवाय घडत नाही जाण. श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास, समाधान राखावे खास. दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात, त्यास दैन्यपण न येईल जगात. धर्माचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण. राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी. राम परमात्मा कृपा करतो, सर्व चुकीची क्षमा करतो. पुन्हा वाईट न वागावे, याबद्दल जबाबदारीने वर्तावे. अंती घेता माझे स्मरण, मी उद्धरीन त्यास आपण. हे खुद्द भगवंताचे वचन, तेथे नसावे शंकेचे कारण. रघुनाथा वाचून सुखी झाला, असा नाही कोणी पाहिला ऐकिला. मीपणाचा सोडावा अभिमान, तोच एक भगवंताचा झाला जाण. राजाची झाली भेट, खालच्यांचे नाही महत्व तेथे. तैसे जगन्नियंत्या प्रभूस करावे आपले. आजवर रामाने सांभाळ केला, तो आजही नाही निजलेला. पण त्याची जागृती असे आमचे हाती. काळावर ज्याची सत्ता, त्याचे चरणी ठेवावा माथा. मग धोका नाही ही मानावी सत्यता. राम ज्याच्या हृदयी करी वास, तेथे रिद्धी सिद्धी पडल्या ओस. निस्वार्थापाशी भगवंत हा जाणावा सिद्धांत. राम करता हा ठेवावा भाव, कमीपणाला नाही ठाव. कर्तव्य करावे निस्वार्थ बुद्धीने, राम खुश होईल त्याने. ज्याला नाही दुसरा उपाय, तेथे मागावे भगवंताचे सहाय्य. परमात्मा ज्याचा सहाय्यकारी, त्यास धोका नाही तिळभरी. देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र. विषय विरहित मारावी हाक, तुमचे समोर माझा दाशरथी राम. रामाने करावे सर्वांचे कल्याण, दुष्टास सुबुद्धी देऊ न जाण. दीनदयाळू परमात्मा राम खास, न ठाव द्यावा विकल्पास. त्याच्याशी वागावे सत्य,
0: कृपा करील भगवंत, अखंड करा नामस्मरण, जेणे कृपा करील रघुनंदन. भगवंताने काय दिले ते पाहावे, त्यात समाधान राखावे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, जाणे मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते। आज सुद्धा अनिरुद्ध जोशी सर माझ्यासोबत आहेत आणि आज सुद्धा त्यांच्याकडून आपण छान असे किस्से ऐकून घेणार आहोत। तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते। सर, अतिशय मनपूर्वक स्वागत, आणि आज काय गमतीशीर किस्सा आमच्यासाठी तुम्ही घेऊन आलेले आहात?
1: पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही, 47 साली सिंध प्रांत सोडून जे सिंध आले, बेघर होते, भांडवल नव्हतं, राहायला सुद्धा घर नव्हती, तर अशा सिंधी लोकांजवळ काहीतरी पण स्वतः काहीतरी करण्याची हट्ट होती, जिद्द होती, उमेद होती। त्या दरम्यानची माझ्या एका काकांनी सांगितलेली घटना, ते रेल्वेत नोकरीला होते काका, तर ते काका ट्रेनिंगच्या निमित्ताने दिल्लीला रेल्वेतर्फे गेले होते आणि ते ट्रेनिंग संपलं आणि त्यांनी 2-3 दिवसाची सुट्टी, जरा दिल्ली दर्शन फिरू बा 2 दिवस। तर त्यावेळेला लाल किल्ल्याच्या समोर, आता खूप मोठं मार्केट आहे, तेव्हा ते मार्केट होतं पण एवढं आजच्या एवढं प्रगत नव्हतं। नॅचरली 70 वर्षापूर्वीची घटना आहे, 50-55 दरम्यानची 50-52। तर त्या तिथे ओटे होते आणि त्या ओट्यावरती हे सगळे निर्वासित सिंधी आणि काही पंजाबी लोक, निर्वासित लोक बसलेले असायचे आणि कोणी काही ना काही विकत होते। तर त्या ठिकाणी काकांना आश्चर्य वाटलं, मोठ्या दुकानामध्ये शोरूममध्ये जसा कपडा बघायला मिळतो तशा टेरिकॉट टेरलिनच्या कापडाच्या तागेच्या तागे ठेवलेले होते आणि बाजूला एक शिलाई मशीन पण होतं। तर आओ आओ आओ भाईसाहेब करून त्यांनी त्याला बोलावलं। तर काकांनी गंमत म्हणून विचारलं, तर त्यांनी त्या माणसानी कापडं दाखवली, शिलाई के साथ 90 रुपये, 90, 100, 110 जास्ती असतो, 120 सुद्धा नाही। म्हणजे त्या जमान्यामध्ये मुंबईमध्ये, काकांनी सांगतात काका की मुंबईमध्ये त्या जमान्यात जे 150-200 रुपयाला कापड मीटर असेल, तर हा माणूस म्हणतो एक 90, 100, 120 रुपयामध्ये तुम्हाला पॅन्ट शिवून तयार। काकांनी कपडा तर बघितला, म्हणे मग न शिवता घेतला तर नाही, म्हणे आम्ही शिवूनच देतो। अहो म्हणे पण तुम्ही देणार कधी? तर म्हणे 2 तासात द्या माप, देतो शिवून। काकांना आधी खोटं वाटलं, अहो म्हणे खोटं नाही सांगत आहे मी, 2 तासामध्ये तुमच्या मापाची माप घेऊन तुम्हाला परफेक्ट बसेल अशी पॅन्ट शिवून देतो। काका म्हणे आम्हाला जायचं आहे। अहो म्हणे 2 तासात देतो, तुमची गाडी कधी असेल ती असू द्या, आत्ता ऑर्डर द्या, 2 तासाने घेऊन जा। काका चाचरायला लागले, कहू घेऊ का नको हो का नाही, म्हणे मी तुम्हाला 200-100 रुपये नाही मागत आहे, म्हणे मग 20 रुपये फक्त द्या, तुमच्या मापाची पॅन्ट शिवून देतो, झाल्यानंतर घालून बघा, इथे आवडली तर घ्या, नाही तर घेऊ नका, परफेक्ट नाही झाली तर सांगाल तसे 2 किसे काय तुम्ही म्हणाल तसं सगळं। मग आता काका म्हणे 20 रुपयाची रिस्क घ्यायची, काकांनी ती पॅन्ट शिवायला टाकली, म्हणे जाओ खानावाना खाके घुम के आ जाओ 2 घंटे बाद। हे मस्त फिरून 2-3 तासाने पोचले। तर इतके व्यवहार चतुर सिंधी लोक। त्यावेळेला त्या माणसाने सांगितलं, मार्केट बहुत बडा आहे, म्हणे कुठे रस्ता चुकाल तर एक काम करा, ही समोर पाणपोई दिसते ना ही लक्षात ठेवा, कोणालाही विचारायचं प्याऊ किधर आहे, हा एवढ्या भागात एकच आहे, सगळीकडचे लोक इथे पाणी प्यायला येतात, तर म्हणे प्याऊ प्याऊ शोधत या, हिंदीत प्याऊ म्हणतात पाणपोईला, सार्वजनिक पाणपोईला, तर तिथे या म्हणे, मी समोर बसलेलो आहे। ते मोठे मोठे रांजण भरलेले होते, काका लक्षात ठेवून आले तिथे, आओ आओ भाई साहब आओ, तयार आहे म्हणे। अरे पेन के देख लो, म्हणून त्यांना फिटिंग बिटिंग एकदम फर्स्ट क्लास 100 रुपयामध्ये त्या माणसानी 2 तासामध्ये त्या काळी शिवून दिली। काकांचं म्हणणं होतं असं की मी म्हणे मुंबईमध्ये त्याच्या आधी ज्या काही 2-3 पॅन्ट शिवल्या होत्या त्या सगळ्या पॅन्ट 150 पेक्षा जास्त किमतीत, आणि त्या जमान्यामध्ये 50-52च्या जमान्यामध्ये 50 रुपयात लोकांचं घर चालायचं, 150-200 रुपये लोकांना पगार असायचे।
0: बरोबर,
1: त्या जमान्यामध्ये मुंबईपेक्षा 50 रुपये कमी, आणि तो पण काकांनी कपडा 150 रुपयाचा घेतलेला, 150-200 लायकीचा कपडा, शिलाई सुद्धा त्या जमान्यात 20-25 रुपये असायची, शिलाई पण नव्हती। तर सांगायची गोष्ट, सिंधी लोकांनी अशाच कमीत कमी मार्जिनवर, म्हणजे तो माणूस या पद्धतीने दिवसाला 4-5 पॅन्ट शिवून 100 रुपये कमवत असेल कदाचित।
0: बरोबर, मस्त। खरंच आजचा पण किस्सा खूप छान होता आणि मजा आली ऐकायला। तर आत्तापुरतं आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये। तर धन्यवाद सर, आज देखील तुम्ही आलात आणि आम्हाला हा छानसा किस्सा सांगितला त्याबद्दल। रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आज आपल्या शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, आपल्या दुग्धामृत या कार्यक्रमात जसं आपण श्रोत्यांना सांगितलं की तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा, तेव्हा जास्तीत जास्त श्रोते आता हिरीरीनं आपल्या या कार्यक्रमात भाग घेत आहेत आणि आवर्जून त्यांच्या मनातले प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अनेक प्रश्नांचा समावेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण केला, त्याच अनुषंगानं आजच्या भागात सुद्धा असाच एक प्रश्न जो आपल्याला व्हॉट्सअपवरनं आलेला आहे तो आता मी आपल्याला विचारते आणि त्यावरनं आपल्याला काय मार्गदर्शन करायचं आहे ते आपण जरूर करावं. या प्रश्नामध्ये सासूबाई आपल्या सुनेबद्दल विचारत आहेत. ते असं की डॉक्टर, माझ्या सुनेला जुळी बाळं झाली आहेत आणि हे कळल्यानंतर सुद्धा आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं की दोन्ही बाळांना आम्ही स्तनपानच देणार, म्हणजेच अंगावरतीच पाजणार. पण आता मात्र इतकी कठीण परिस्थिती होती की एकाच वेळी दोन्ही बाळं रडायला लागतात आणि त्या दोघांच्या रडण्यामुळे सुनेची खूप गडबड होतीये, तिची धांदल उडते, बाळांना दूध पुरतंय का नाही हे सुद्धा आम्हाला लक्षात येत नाहीये आणि मग बऱ्याच वेळेला बाळ छाती घ्यायला सुद्धा नाही म्हणतं. मग त्यावेळेस आम्ही बाटलीत फॉर्म्युला देतो, फॉर्म्युला दिला की बाळं छान 3-4 तास झोपतात. हे करत असताना सुरुवातीला तिची छाती अगदी दगडासारखी होत होती, पण आता ते पण होत नाहीये. मग अशा वेळेस काय करता येईल हा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर आहे, जेणेकरून बाळांची प्रकृती उत्तम राहील, आईची प्रकृती उत्तम राहील, तिला काही त्रास होणार नाही, या दृष्टीने आपण काय मार्गदर्शन कराल? डॉक्टर, खूप वेगळा प्रश्न आहे, जुळ्या बाळांचा प्रश्न आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे गडबड होणार हे स्वाभाविक आहे, पण मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं, आपण काय सांगाल?
1: ही एक अतिशय छान गोष्ट आहे की तुम्ही सासू सुना दोघींनी मिळून बाळांना आईचं दूध मिळावं असं ठरवलेलं आहे. हे खूपच छान, तुम्ही सपोर्टिव्ह आहात, हे पण खूप एकदम चांगली गोष्ट आहे. आता दोन्ही बाळं एका वेळेला रडतात आणि तिला दूध पाजायला अवघड जातं असं तुम्हाला वाटतं आहे, पण एका वेळेला जर का बाळं आता नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न असतील, त्यांचं वजन वगैरे व्यवस्थित असेल, तर ती दोन्ही बाळांना एका वेळेला पाजू शकते. दोन्हीकडून धरायला तुमची मदत लागेल, कोणीतरी बसायला लागेल तिच्याबरोबर, पण दोन्ही बाजूंनी जर कोणी तिला हेल्प केली तर एकाच वेळेला ती दोन्ही बाळांना पाजू शकेल. बसून म्हणा किंवा झोपून म्हणा, दोन्ही पद्धतीनं कोणीतरी जर बाळं धरली तर ती पाजू शकते, त्यामुळं हे तिचं काम सोपं होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी की तिला दूध पुरतं की नाही, तर दूध पुरण्याचे क्रायटेरिया मी मागे पण सांगितलेले आहेत की 24 तासात जर 6 वेळा कमीत कमी लघवी होत असेल तर बाळाला दूध पुरतं. दुसरं म्हणजे एका महिन्यात जर 500 ग्रॅम वजन वाढत असेल तर बाळाला दूध पुरतं. त्यामुळे हे दोन्ही ऑब्झर्वेशन बघायला लागतील आणि तिने टेन्शन घेणं सोडून दिलं पाहिजे. ती जर टेन्शन घेत असेल तर तिचे स्ट्रेस हॉर्मोन वाढतात आणि मग तिला दोन्ही बाळं मॅनेज करणं अजून जड जाऊ शकतं, टेन्शनमुळे दूध कमी होऊ शकतं, त्यामुळे तिने रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. आता तुमचा पुढचा प्रश्न की फॉर्म्युला देता बाळं रडायला लागल्यावर आणि फॉर्म्युला दिला की बाळं झोपतात, तर असं आहे की फॉर्म्युला हे एक मेडिसिन आहे. फॉर्म्युला एकदा का दिला की तो 4 तास पोटामध्ये गच्च बसतो, त्याचं घट्ट दही तयार होतं आणि मग बाळं झोपतात. बाळांना काही नाही म्हणता येत नाही, हो म्हणता येत नाही, तुम्ही पाजाल तेवढं ते घेतात आणि कधीकधी मग ओव्हरफीडसुद्धा होतं. आणि एकदा का बाळांनी फॉर्म्युला प्यालेला असला तर अर्थातच बाळ स्तनपान घ्यायला नाही म्हणतं, मग बाळ झोपून जातं आणि मग तिचं दूध हळूहळू कमी होण्याची सुरुवात होते. म्हणजे जे तुम्ही म्हटलं आहे की आधी छाती दगडासारखी व्हायची पण आता होत नाही, तर कदाचित तुम्ही फॉर्म्युला जास्त देत असाल तर हळूहळू जशी गरज कमी होते तसं छातीतलं दूध कमी व्हायला लागतं. काय होतं, छातीतलं दूध तसंच राहतं, बाळाला फॉर्म्युला पाजला जातो आणि मग एक फीडबॅक इनिबिटर ऑफ लॅक्टेशन म्हणून एक फॅक्टर तयार होतो छातीमध्ये, बरं का? आणि मग तो मेंदूकडे निगेटिव्ह संवेदना नेतो की आता काही दुधाची गरज नाही आहे, दूध संपत नाही आहे, आणि मग हळूहळू दूध तयार होणं कमी व्हायला लागतं. त्यामुळं असं जर होत असेल तर बाळांना वारंवार छातीला लावणं हे खूप गरजेचं आहे. कारण एक बाळ असेल तर साधारणतः 1 पाऊंड लिटर दूध तयार होतं, जुळी असतील तर 2.5 लिटर दूध तयार होतं. त्यामुळं जुळी असतील तर 1.5 लिटर दूध तयार होतं आणि तिळी असतील तर 2.5 लिटरही दूध तयार होतं. याच्यामुळे बाळांना दूध कमी पडणार नाही. जर का बाळं छातीला वारंवार लावली तर बाळांच्या गरजेइतकं दूध नक्की तयार होईल. त्यामुळं बाळांना फॉर्म्युला देऊन झोपवून देण्यापेक्षा जर का वारंवार स्तनपान दिलं तर तिचं दूध पण कमी होणार नाही आणि बाळांना सगळे फायदे आईच्या दुधाचे मिळतील. तर मला असं वाटतं की टेन्शन घेऊन घाईघाईत बाळांना फॉर्म्युला देणं असं करायला नको. आणि याच्या पुढची गोष्ट म्हणजे जर का बाटलीने तुम्ही फॉर्म्युला देताय तर बाटलीच्या निपलवर पिण्याची पद्धत आणि आईचं स्तनपान घेण्याची पद्धत या दोन्ही एक्झॅक्टली अपोझिट मेकॅनिझम्स आहेत. आणि मग एकदा का बाळ बाटली घ्यायला लागलं की बाळ स्तनपान करायला निरुत्साही राहतं, बाळाला ते डिफिकल्ट वाटायला लागतं, बाळ छातीपासून दुसरीकडे तोंड वळवतं, बाळ पित नाही छातीवरती किंवा छातीशी रडायला लागतं, मग त्याला बाटलीच हवी असते. आणि त्याच्यामुळं बाटलीने देणं हा पर्याय पण योग्य नाही. तुम्ही वाटीनी द्या, वाटी चमच्यानी द्या किंवा निफ्टी कपनी पाजा, पण बॉटल देऊ नका बाळाला. म्हणजे मग आईचं स्तनपान घ्यायला बाळ नाही म्हणणार नाही. बाळ जेव्हा पण तुम्ही छातीला लावाल तेव्हा ते स्तनपान देखील घेईल. आणि याच्यासाठी जर का मदत लागली तर एखाद्या लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घ्यायची. आमच्याकडे अशा असंख्य जुळ्या बाळांना एका वेळेला पाजायला शिकवलं जातं आणि त्या माता 6-6 महिने निव्वळ स्तनपान करतात. त्यामुळं तिला कुठल्याही बसून झोपून वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ती पाजू शकते आणि हे एकदम सोपं आणि आरामशीर होतं. एका वेळेला दोन्ही बाळांना पाजलं की मधल्या वेळात तिला थोडासा रिकामा वेळ मिळतो आणि मग ती थोडी रिलॅक्स पण होऊ शकते. याच्याखेरीजही आणखीन वेगवेगळी त्यांची शेड्यूल्स आपण बनवू शकतो, कसं द्यायचं ते ठरवू शकतो, पण हे इंडिव्हिज्युअलाइज करायला लागतं. प्रत्येक बाळाच्या आणि मातेच्या रिक्वायरमेंटप्रमाणं ते शेड्यूल आपल्याला ठरवायला लागतं.
0: नक्कीच डॉक्टर, एक बाळ सांभाळतानाच मातेची खूप तारांबळ होते, त्यात जर ती आधुनिक मुलगी असेल, तरुणी असेल, तर थोड्याशा ह्या शंका जास्त मनात घर करायला लागतात, त्रास देतात आणि मग नवीन नवीन उपाय आपण शोधतो. आणि आता तर या ठिकाणी जुळ्या बाळांचा प्रश्न होता, पण अर्थातच तुम्ही त्याच्यावरती खूप छान मार्गदर्शन केलं, खूप छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी आपल्याला प्रश्न पाठवला होता त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे अशी आपण आशा करूया, त्यांच्या शंकेचं निरसन झालेलं आहे अशी आपण आशा करूया. श्रोते ज्या उत्साहानं आपल्या कार्यक्रमात भाग घेत आहेत, त्यांच्या शंका आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्याच्यामुळे आपणसुद्धा खूप छान पद्धतीनं आणखीन हा कार्यक्रम पुढे पुढे न्यायला उत्सुक आहोत. नेहमीप्रमाणेच आजचा भागसुद्धा खूप माहितीपूर्ण ठरला. सगळ्याच श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, भेटूया पुन्हा अशाच काही प्रश्नांना घेऊन. तुम्ही आम्हाला पाठवलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून हा कार्यक्रम असाच आपण उलगडत जाणार आहोत.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत हसणे विसरलो. बस रे, किती हसवतो, हसून हसून माझं पोट दुखायला लागलं आहे. आता डोळ्याला धारा लागल्या आहेत, बस कर रे. मी काय अशी नव्हती दादा लहानपणी, तू जरा जास्तच सांगतोय पोरांना. ए आई, खरंच होतं का ग असंच तुमच्या लहानपणी? मामा मावशी सांगतायत तसं. इतकी मजा करायची तुम्ही, इतकी मस्ती, इतक्या खोड्या, किती छान ना. आणि आई, तुला इतके हसताना पण मी कधी बघितलं नाही. तुला इतकं हसता येतं कधी? म्हणजे काय, सगळ्यांनाच भरभरून हसता येतं रे. पण असा निवांत वेळ नसतो शिवोप्याच्या गप्पा करायला की गोष्टी सांगायला. परिणामी रोजच्या रामरगाड्यात हसणे विसरल्यात जमा झालं एवढेच. आमच्या लहानपणी ना फॅमिली टाईम हा शब्दच नव्हता. रात्रीचं जेवण सगळ्यांनी एकत्रच घ्यायचे हा घरोघरी नियम होता. आणि तेव्हा मोबाईलची वेळ नव्हते, त्यामुळे एकमेकांना मदत करत ताटवाटी घेणे, उष्टखरकटं काढण्यात आईला मदत करायची, गाद्या घालणे अशी छोटी छोटी कामं व्हायची आणि खोड्या करण्यात मस्ती व्हायची. कधीकधी बाबांचा ओरडा मिळायचा तर कधीकधी थकलेल्या आईचे धपाटे मिळायचे. आणि मग त्या रात्री आईच्या कुशीत झोपायला मिळायचे. असे सगळे होते. तेव्हा सगळी घरातली भावंडं एकत्र राहायची, खेळायची, एकत्र अभ्यास, एकत्र मस्ती, सगळंच काही एकत्र. तेव्हा सख्खे चुलते मिळून 5-6 भावंडं असायची, त्यामुळे खूप मजा यायची. आता कसं, छोटे विभक्त कुटुंब, घरातल्या घरात एकमेकांशी बोलायला वेळ नाही. फॅमिली टाईम मिळण्याकरता घरात न राहता बाहेर जावे लागते. यातच तर सगळं संपते. आत्ताचे कन्सेप्ट मी टाईम, फॅमिली टाईम आमच्या लहानपणी नव्हते, त्यामुळे हसत खेळत मजा करत अभ्यास होत होता. वेगवेगळे स्किल्स आपोआप एकमेकांचे बघून येत होते, त्याकरता वेगवेगळे क्लास लावण्याची गरजच नव्हती. बऱ्याच गोष्टी घरातूनच शिकल्या जायच्या, त्यात प्रावीण्य मिळवले जायचे. आता सगळेच चित्र बदललेले आहे. प्रत्येक गोष्टीचे चांगले वाईट परिणाम असतात, त्याप्रमाणे आपल्या आधुनिक जीवनशैलीचा वाईट परिणाम म्हणजे पूर्वीसारखे खळखळून हसायला लोक विसरले आहेत. परिणामी जरा हसत चला असा डॉक्टरांना सल्ला द्यायची वेळ आली आहे. आधी एवढे हेल्थ कॉन्शियस, एवढे फक्त स्वतःचा विचार करणारे लोक नव्हते, तरीसुद्धा हॅप्पी आणि हेल्दी होते. जेव्हा मी आणि माझं मोठं होतं तेव्हा आयुष्याचा आनंद, आरोग्य लांब जातं. जिथे आपले असते तिथे गुळाला मुंगळे चिकटावे तसे आपलेपणाने लोक जवळ येतात. परिणामी माणूस आनंदी होतो. जेवढा आनंदी माणूस तेवढा तो निरोगी राहतो. या मीपणाच्या मागे धावत धावत लोक आरोग्य शोधताय, पण आरोग्य प्रदान करणारे हसणे विसरले आहेत. जेव्हा माणसाला त्याचं हसणं गवसेल तेव्हा आरोग्य त्याच्या मागे उभे असलेले त्याला दिसेल. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती च्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि नेहमीप्रमाणे माझ्या समोर आहेत कविताजी गायधनी. कविताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार हरिभाऊ.
0: कविताजी नेहमीप्रमाणे आज पण तुम्ही छान असे पाहुणे आणलेले आहेत.
1: बरोबर.
0: की ज्यांचं नाव आहे डॉक्टर हरीश जोशी.
1: हो.
0: आणि त्यांचा शुक्ल यजुर्वेदामध्ये एवढा गाढा अभ्यास आहे. आणि आता नवरात्र आणि या सगळ्या याच्यावरती आपण त्यांच्याशी गप्पा तर मारणार आहोत.
1: नक्कीच.
0: पण मला असं वाटतं हा जो त्यांनी अभ्यास केलेला आहे हा आपण सांगण्याच्या ऐवजी मला वाटतं त्यांच्याच तोंडून. हरीशजी खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार.
0: पहिल्यांदा तर मला तुमची तुम्हीच ओळख करून द्यावी असं वाटतं.
2: अच्छा. धन्यवाद कुलकर्णीजी. धन्यवाद गायधनी मॅडम. नमस्कार सर्व श्रोते हो. अनेक वेळा असं होत असतं की अचानक आपण एखाद्या विषयाला स्पर्श करण्यासाठी किंवा तो बघण्यासाठी जातो आणि त्या विषयाकडे असे ओढले जातो किंवा प्रारब्धानुसार तुम्ही त्या विषयातच पूर्णतः रममाण होतात. तसंच काहीतरी माझ्याबरोबर झालंय. कदाचित नियतीने ठरवलेलं असेल. घरात वैदिक शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आजोबांची इच्छा होती म्हणून आणि आजोबांची इच्छा म्हणण्यापेक्षा थोडंसं आधी त्यांनी ठेवलं होतं, नंतर पुन्हा आलो. 10वीनंतर पुन्हा तो प्रयत्न केला व्यक्तिगत उत्कंठेतून किंवा जिज्ञासेतून. तर त्यानुसार माझं गुरु शिष्य परंपरेने संपूर्ण भारतात शुक्ल यजुर्वेद पाठात्मक प्रक्रियेसाठी प्रसिद्ध असणारे गोडशे गुरुजी यांच्याकडे परंपरेनुसार संहिता, पद, क्रम, जटा आणि घन याचा काही भाग अशा प्रकारचं पूर्ण अध्ययन झालं. त्यानंतर आधीच SSC झालेली होती, त्यामुळे बाहेर आलो तर एखाद वर्ष थोडासा कर्मकांडाचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा HPT कॉलेजमध्ये 11वी ते BA पर्यंत माझं शिक्षण झालं. नंतर सहज एका मित्राबरोबर असंच चर्चा करता करता आता BA नंतर पुढे काय करावं, तर कट्ट्यावर बसलं असताना अगदी छापा काटा करून ठरवलं की आता पुढे काय करायचंय. आणि तसं काटा आला आणि आम्ही दोघं जण काशीला गेलो. BHU मध्ये काशीला गेलो. तिथे MA कम्प्लीट केलं संस्कृत वेद या विषयातून. त्यानंतर तिकडून पुढे आलो आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी काशीलाच पुन्हा राहणं शक्य नव्हतं, कारण तोपर्यंत गृहस्थाश्रमात पदार्पण झालेलं होतं. वास्तविकतेत काशीला जाण्याआधीच गृहस्थाश्रम आरंभ झाला होता, पण ती ओढ तिकडे नेली. ओढून मग नंतर इथे पुणे विद्यापीठात CASS सेंटर ऑफ ऍडव्हान्स स्टडीज इन संस्कृत, संस्कृत डिपार्टमेंटच्या अंतर्गत एक भारत सरकार केंद्रातर्फे एक प्रकल्प चालतो, त्या ठिकाणी हँड मुवमेंट्स इन शुक्ल यजुर्वेदा म्हणजे यजुर्वेद म्हणताना, शुक्ल यजुर्वेद विशेषत म्हणताना हात हलवले जातात विशिष्ट प्रकारे, ज्यांना हस्तस्वर असं म्हणतात. त्या हस्तस्वरांची नेमकी रूपरेषा काय असावी यावर MPhil विद्यापती ही पदवी याबद्दलचा संपूर्ण प्रबंध लिहिला, जो प्रोफेसर निर्मला कुलकर्णी यांच्या अंडर होता, ज्या रिसर्च सायंटिस्ट आहेत तिथे, आता निवृत्त झाल्यात त्या. त्यानंतर पुढचं PhD हे प्रोफेसर देवनाथ त्रिपाठी, आत्ताचे तिथले HOD होते सेंटरचे, त्यांच्या अंडर लगभग मला 9 वर्ष लागली हा सगळा प्रकल्प करताना. पण गृहस्थाश्रम किंवा बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत ते केलं. आणि विषय खूप रेअर होता की शुक्ल यजुर्वेदीय संपूर्ण शिक्षांचं एकत्रित समीक्षणात्मक अध्ययन. गेल्या 80 वर्षात त्या सर्व कोणी स्पर्श केला नव्हता. कारण काही हे असू शकतात, कारण शिक्षा हा विषय असा आहे की नवीन व्यक्ती म्हणजे फक्त अकॅडमिकली ज्याचं शिक्षण झालेलं आहे तो शिक्षांना छेडू शकत नाही. ज्याला पारंपरिकरित्या पाठाचा अभ्यास आहे आणि अकॅडमिकली अप्रोच आहे, अशा दोन्ही प्रकारचा अभ्यास असेल तरच त्या विषयाला हात घालता येतो. तर असं एकूण झालंय. मध्यान्ह काळात सिद्धपूरला हरीशभाई शास्त्री म्हणून होते, माझंच नाव त्यांचं आणि एकच नाव. त्यांच्याकडून माझी आगम परंपरा तंत्र परंपरेमध्ये श्रीविद्या इत्यादींमध्ये दीक्षा झाली. असं
0: सिद्धपूर म्हणजे मातृगया.
2: मातृगया, अगदी बरोबर. सिद्धपूर मातृगया आपलं उत्तर गुजरात, त्या ठिकाणी ते होते. आणि त्यांच्यातर्फे भारतभर बऱ्याच ठिकाणी तंत्राच्या अनुषंगाने पूजा करणे किंवा त्या संदर्भाने संमेलनांमध्ये भाग घेणे, अगदी आपल्या त्र्यंबकेश्वरला सुद्धा सर्व पुरोहितांनी मिळून एक शिबिर घेतलं होतं. ते शिबिर त्यांच्यातर्फेच संचालित झालं होतं. गुरुजी स्वतः तिथे हजर होते. 1-2 वर्षापूर्वी गुरुजींचं देहावसान झालं. असं सगळं होऊन आता चालू आहे कार्य.
0: मला असं वाटतं कविताजी की त्यांना डॉक्टर हरीश जोशी असं न म्हणता आपल्या शुद्ध मराठीमध्ये विद्यावाचस्पती हरीश जोशी असं म्हणायला. आणि खरंच तुम्ही ज्या पद्धतीने एवढा अभ्यास केलेला आहे, तेव्हा एक ऑथेंटिक एखादी गोष्ट जर विचारायची असेल तर मला वाटतं
1: नक्कीच
0: त्यांचा आपल्याला चांगला उपयोग आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही त्याच दृष्टीने त्यांना बोलवलेलं आहे.
1: नाही, आता ते ओळख करून देत असतानाच पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये आला होता. तुम्ही सांगितलं की तंत्र मार्गामध्ये तुम्ही दीक्षा घेतली आहे, तर तंत्र म्हटलं की सामान्य माणूस थोडासा मागे होतो.
2: अगदी बरोबर,
1: कारण तंत्र ह्या विषयामध्ये
0: बऱ्याच वेळेला काळी विद्या असं
2: त्याला वेगवेगळे आयाम आहेत.
1: तर नक्की तंत्र म्हणजे काय हे समजावून सांगा तुम्ही.
2: अगदी बरोबर,
1: तंत्राकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा त्या दृष्टीने प्रबोधन होईल ह्या दृष्टीने तुम्ही.
2: अगदीच. सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण प्रश्नाची नितांत गरज असते. आणि गेल्या 2 वर्षापासून मी माझं स्वतःचं जे चॅनल चालवतोय त्यात दुर्दैव आहे की आपल्या मराठी भाषेतून ही प्रश्नच येत नाहीयेत. आज हा प्रश्न गायधनी मॅडमने विचारला, त्यामुळे किमान मला हे आपल्या लोकांमध्ये आपल्या भाषेतून बोलता येत आहे. तर असो, आपण तंत्र हा विचार घेऊ. आपण सर्वसाधारणरित्या कुठेही फिरताना शासकीय तंत्र निकेतन इत्यादी शब्द वाचलेले असतील. फक्त तंत्र या शब्दाचा अर्थ होतो टेक्निक, पद्धती. आणि जेव्हा पूजेबद्दल तो तंत्र हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा सुद्धा अर्थ तोच आहे, पूजेची पद्धती. पण पूजेची पद्धत करताना मी फक्त राम राम राम राम करत बसलो तरी ती आराधनाच होते आहे. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की पूजेतून आपली अपेक्षा असते, कारण प्रयोजनमनुद्दिष्टं मंदोपीन प्रवर्तते. जर एखाद्या गोष्टीचं प्रयोजनच नसेल तर मंद व्यक्ती सुद्धा काहीही करायला तयार होत नसतं. त्यामुळे आपल्या पूजेचं काहीतरी प्रयोजन असतं की माझी सुरक्षा व्हावी, माझी वाढ व्हावी, मी योग्य प्रकारे योग्य ठिकाणी पोहोचावं, इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे. तर कोणत्या देवतेची पूजा करताना मला त्या देवतेपासून काय अपेक्षित आहे, ते अपेक्षित कशा प्रकारे साध्य करून घेता येतं, हे गुरु परंपरेनुसार त्या पूजन पद्धतीमध्ये ठरवून दिलेलं आहे. त्या विशिष्ट प्रकाराने पूजन पद्धतीचा अवलंब करून पूजा करणे याचं नाव तंत्र. उदाहरणार्थ अगदी थोडक्यात सांगतो म्हणजे लवकर लक्षात येईल. चहा बनवणं आपल्याला सगळ्यांना लगभग माहिती आहे, पण नुसतंच पाणी, चहा पावडर, साखर, दूध एकत्र टाकून दिलं आणि कसं तरी 2 मिनिटं त्याला न उकळवता जर घेतलं तर मिक्सिंग सगळं केलं, प्रोसेस पूर्ण केली, पण ती पद्धतीने केली का? नाही केली. ती पद्धत जर चुकली तर चहा योग्य तयार होणार नाही. बरं, त्यातल्या त्यात जर पावसाळ्यातला चहा असेल किंवा हिवाळ्यातला चहा असेल तर त्यात आलं असावं, त्यात आपला गवती चहा असावा असं आपण अपेक्षित धरतो. तोच चहा जर उन्हाळ्यात केला तर त्यात वेलचीची पूड टाकतो किंवा काही ठिकाणी ज्येष्ठ मध इत्यादी टाकतात की जेणेकरून तो थंड त्याचा हे द्यावा. तर ज्या प्रकारे ते चहामध्ये आपण ऋतूप्रमाणे टाकणाऱ्या वस्तू बदलतो त्याप्रमाणे पूजेमध्ये त्याच देवतेची पूजा करताना आपल्या अपेक्षेनुसार त्याची पद्धत, त्यामध्ये वापरल्या येणाऱ्या वस्तू या बदलाव्या. आणि तो बदल आपल्या मनाने नसतो, तो आर्ष पद्धती गुरुपरंपरेने किंवा शास्त्रानुसार असतो. त्या पद्धतीने पूजा करण्याच्या पद्धतीचं नाव तंत्र. आता यात बरेचसे प्रकार चालतात, पण ते प्रकार बऱ्याच वेळी अज्ञानातून असतात. कारण माझा हा अनुभव आहे, बऱ्याच ठिकाणी तांत्रिक म्हणून एखाद्याने जरी स्वतःची ओळख दिली आणि त्याला साधा त्याचा पत्ता विचारला की बुवा आता तुम्ही डॉक्टर आहात तर कोणत्या विषयाचे डॉक्टर, कोणत्या युनिव्हर्सिटीतून शिकले, ही जुजबी प्रश्न आहेत अगदी प्रारंभिक. त्यांना ते काही सांगता येत नाही. त्यामुळे तंत्राच्या नावाने बाऊच जास्त होतो. आणि त्या तंत्र ते जे वास्तविक तंत्र आहे त्या तंत्राची व्याख्या अशी होते, मंत्रार्था तन्यते येन त्रायतेच भयात जनात. म्हणजे ज्यामुळे मंत्राचा अर्थ म्हणजे मंत्राची उपयोगिता, अर्थचा अर्थ होतो उपयोगिता, त्या मंत्राची उपयोगिता ज्यामुळे वाढते, भयापासून ज्यामुळे आपलं रक्षण होतं आणि संपूर्ण कर्माचा ज्यामुळे परिपाक म्हणजे पूर्ती होते त्या पद्धतीचं नाव आहे तंत्र.
0: तुम्ही आता कर्म हा शब्द वापरला,
2: अगदी बरोबर.
0: आणि आजकाल जे काही म्हणजे एक स्तोम म्हणता येईल असं जे म्हटल्या जातं की त्याला कर्मकांडामध्ये माणूस अडकला, मग हे कर्मकांड आणि तंत्र हा काय?
2: अगदी बरोबर. आता भगवद्गीतेनुसार भगवान कृष्ण म्हणतात की एक क्षण सुद्धा आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कर्मानुबंधीन मनुष्य लोके, आणि बंधन कसलं होतं तर कर्माचंच होत असतं. त्यामुळे जीवनाला आवश्यक असणारी सर्व प्रकारची कर्म अशा प्रकारे करणे की आपण कशातही न अडकता त्या कर्मांची पूर्ती होईल ही पद्धत ज्यामध्ये दिलेली आहे त्याचं नाव कर्मकांड. पण हे दोन शब्द लक्षात ठेवायचे, शास्त्रानुसार केलं तर ते कर्म नाहीतर ते कांड. म्हणून तो कांड जो शब्द आपल्याकडे वापरला जातो, कांडचा वास्तविक अर्थ होतो अध्याय. तर कर्मकांडाचा अर्थ होतो जन्मापासून मरणापर्यंत दैनंदिन जीवनात सामाजिक व्यवहार, सामाजिक सलोखा या सर्व गोष्टी योग्यरित्या राहाव्या आणि ते चक्र अबाधितरित्या चालत राहावं, ज्याने कोणाचंही शोषण होऊ नये, सगळ्यांचं पोषण व्हावं, अशा प्रकारची जीवनपद्धतीचा अवलंबन करणे हे आदर्श कर्मकांडाचा एक विषय आहे, तो त्याचा मूळ. याच कर्मकांडाचं जेव्हा अपग्रेडेशन होतं, म्हणजे वेदात तीन कांड आहेत, पहिलं आहे कर्मकांड, दुसरं आहे उपासना कांड आणि तिसरं आहे ज्ञानकांड. तर कर्मकांड म्हणजे आपली सगळी गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत जे संस्कार ज्यात आलेले आहे ती सर्व कर्मकांड. त्यानंतर उपासना कांड म्हणजेच तंत्र, त्या तंत्राचा अवलंब होतो. त्यानंतर ज्ञानकांड जे येतं, आपले उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आदी हे ज्ञानकांडात आहे. तर कर्मकांड योग्य प्रकारे झालं, योग्य प्रकारेचा अर्थ आपलं मन प्रसन्न होईल असं नाही, योग्य प्रकारेचा अर्थ आपली एंटरटेनमेंट होईल असं नाही. वास्तविकतेत काय झालंय, आजचं कर्मकांड स्तोम आपण जो शब्द वापरला ते मनोरंजनाकडे जास्त वळतंय. वास्तविकतेत ते मनोमज्जनाचं साधन आहे, मानसिक शुद्धीचं साधन आहे कर्मकांड. पण त्याला मनोरंजनाची इतकी छटा दिली जाते की त्याचं वास्तविक स्वरूपच विद्रूप होऊन जातंय. दुर्दैवाने तसं होतंय, पण हे काही जास्त काळ टिकत नसतं, ते पुन्हा मूळ स्वभावावर येतच. तर हे पूर्ण कर्मकांड जर योग्य प्रकारे झालं तर आपोआपच व्यक्तीची उपासना कांडात त्याचा प्रवेश होतो, जिथे तंत्र इत्यादी शास्त्र सात्विकरित्या केली जातात. तंत्र म्हणजे उपासना कांड पूर्ण झालं की आपोआपच त्या व्यक्तीचा प्रवेश ज्ञानकांडात होतो. म्हणजे एखाद्या कैरीने आंबा होण्यासाठी काय करावं, काहीही न करता ती व्यवस्थित कैरी बनून राहिली की प्रकृतीनुसार ती आपोआप आंब्यात परिवर्तित होते. याच प्रकारे शास्त्रीय गोष्टींचं यथाशक्ती, यथाशक्तीचा अर्थ जास्तीत जास्त, कमीत कमी नाही. आपण काय करतो की यथाशक्ती हा शब्द देवाकडे किंवा धर्माकडे वापरताना 500 ग्रामची शक्ती असेल तर 5 ग्रामवरच थांबतो. पण तेच भौतिकवादात कुठे जायचं असेल तर 500 ग्रामची शक्ती असेल तर आपण 1,000, 1,500, 5,000 ग्रामच्या पुढे जातो. तर जी शक्ती आहे ती योग्य प्रकारे वापरून जर त्या गोष्टींना आपण करत गेलो तर बरीचशी जे विषय आहे, जे प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट होतात मानसिक म्हणा किंवा धार्मिक दृष्टीने म्हणतात, ती होतच नाही. आपोआप आपण त्याच मार्गाने जातो. हा राजमार्ग आहे की एकदा तुम्ही त्यात प्रवेश केला, स्वतःचं जास्त डोकं जरी चालवलं नाही, चालवलं तर उत्तम योग्य प्रकारे. म्हणजे हा अगदी असं काय बधीर मार्ग नाही की एकदा डू एज डायरेक्टेड, तसं आहे. पण ते प्रमाणात तुम्हाला भरपूर वाव असतो स्वतःची बौद्धिकता, स्वतःचं कौशल्य दाखवण्यास. तर अशा प्रकारचा हा कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड, कांडत्रयात्मको वेदः असं त्यातला सांगितलेलं आहे आपल्याकडे.
1: तुम्ही आता दोन्ही सांगितलं, मला तंत्रही समजावून सांगितलं आणि कर्मही समजावून सांगितलं. पण मग तरी पण तंत्राकडे बघण्याचा दूषित दृष्टिकोन कुठल्या गोष्टीमुळे होतो, त्याच्या मागचा हेतू त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे का? कारण तुम्ही मध्ये एक सात्विक शब्द जो वापरला, तर मला असं वाटतं की सात्विक मार्गाने जर तंत्र उपयोगात आणलं तर ते मला असं वाटतं योग्य तंत्र होईल. तर तुम्ही जास्ती विशद करून सांगू शकाल हा विषय.
2: अगदी अगदी बरोबर. सात्विक, राजसिक, तामसिक ही तीनही गुण आपल्या शरीरात सुद्धा विद्यमान आहेत. म्हणजे कोणाचंही असं शरीर नाही किंवा या संपूर्ण प्रकृतीमध्ये अशी कोणतीही वस्तू नाही जी एकाच फक्त गुणाने बनलेली आहे, कारण प्रकृतीच त्रिगुणात्मिका आहे. तर सात्विकचा महत्व काय, सगळ्यात आधी आपण ते बघूया, म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल. सात्विकेचं महत्व हे आहे सात्विकतेचं की सुटण्यास सगळ्यात जास्त सोपं असतं, सुटतं लवकर, माणूस अडकून राहण्यास तसं पडत नाही. कारण अर्ध्या गोष्टी आधीच निरस झालेल्या असतात असं लोकांना वाटतं. आध्यात्मिकतेत निरसता आली म्हणजे काहीतरी अपचन झालेलं आहे हे नक्की लक्षात घ्यावं. कारण अध्यात्म रसोवयी सहा, परमेश्वर हा रसस्वरूप आहे आणि त्या रसस्वरूप उपासनेत तुम्हाला जर निरसता किंवा अरसिकता आली तर कुठेतरी वायरिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तो योग्य ठिकाणी जाऊन नीट करावा.
3: तंत्रात प्रॉब्लेम,
2: अगदी तंत्रात काहीतरी चुकलंय. तर सात्विकता ही सोडण्यास सगळ्यात जास्त सोपी असते. त्यामुळे त्यातल्या त्यात सात्विकतेवर जास्त भर द्यावा. परंतु हे आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्तीची वृत्ती सात्विकच असेल. मग जर माझा एखादा बंधू किंवा माझी एखादी भगिनी राजसिक प्रवृत्तीची आहे तर तिच्या मुक्तीसाठी किंवा तिच्या उत्क्रांतीसाठी, तिच्या धार्मिक वैभव वाढण्यासाठी किंवा धार्मिकता त्यात वाढावी यासाठी काही रस्ता नसेल का? तर तो नक्कीच आहे, त्याने राजसिक मार्गाने यावं. एखादा माझा बंधू किंवा भगिनी माझी तामसिक जास्त असेल, प्रकृतीजन्य तिला प्राप्त झालं असेल, तर त्याच्यासाठी मार्ग नाही का? तर तो सुद्धा आहे. म्हणूनच आपल्याकडे तंत्र हे गुरुपरंपरेशिवाय चालत नाही. आणि दत्तगुरूंची तीनही रूपं, राजसिक, सात्विक, तामसिक, ही त्याच गोष्टीचं प्रतीक आहे की कोणत्याही गुणात तुम्ही असला आणि योग्य प्रकारे जर तुम्ही त्या गोष्टीला कनेक्ट झालात तर तिथून पण तुम्हाला लिफ्टिंग करण्याची व्यवस्था पूर्ण होती, आजही आहे आणि पुढेही राहील.
0: तुम्ही खूपच सुंदर सांगता आहात, पण नेहमीप्रमाणे त्याही मला बोलतील. वेळेचं गणित आपण जर बघितलं तर खरं तर आमच्या दोघांच्याही मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत.
2: अवश्य.
0: आणि आपण सुरुवातीला मी जसं म्हटलं नवरात्र आणि भगवती आई,
2: अगदीच,
0: आणि तंत्र,
2: हा तर अगदी एकच विषय.
0: त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही पुन्हा परत पुढच्या भागामध्ये यावं.
2: अवश्य.
0: आणि आपण पुन्हा परत गप्पा मारूयात. कविताजी, मला असं वाटतं आपण या ठिकाणी थांबूयात. श्रोत्यांना सांगू की परत आपण भेटू या वृत्तीच्या निवृत्तीमध्ये.

गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार विठ्ठल शिंदे, शांताराम पाबळकर, आर एन पराडकर आणि नंदू होनप यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भक्तिगीते। आज आपण ऐकणार आहोत दत्तगीतांच्या दोन भागांपैकी भाग दुसरा। रसिक हो, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो। जो जो म्या जयाचा घेतला गुण तो म्या तया गुरु केला जाण, या उक्तीप्रमाणे व्यक्ती वस्तू पंचमहाभूते प्राणी पक्षी या सर्वांकडून श्री दत्तगुरूंनी गुणग्रहण करून त्यांना गुरु केले। जडापासून अजडापर्यंत सूक्ष्मापासून भव्यापर्यंत जिथं जिथं चांगलं आढळलं तिथं तिथं दत्तांनी ते आदरणीय मानलं। निचातल्या थोड्याशा चांगुलपणाला देखील त्यांनी गुरु म्हणून मोठं मानलं आणि स्वतः लघुत्व पत्करलं। लघूंचेही लघु होण्यामुळे ते गुरूंचे गुरु झाले। दत्तात्रयांचे 24 गुरु म्हणजे मानवी शरीरातील 24 शक्तिकेंद्रांची प्रतीकं आहेत। प्रत्येक मानवी शरीर म्हणजे सर्व विश्वाची एक प्रतिकृती आहे। रसिक हो, आजच्या कार्यक्रमातील प्रथम गीत ऐकूया संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेले कवी सुधांशू यांचे एक दत्तगीत, आवाज आर एन पराडकर यांचा। संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी लोकगीते आणि लावण्या यांच्या व्यतिरिक्त बरीच चांगली भक्तिगीते देखील रसिकांसाठी स्वरबद्ध केलेली आहेत। हे त्या

मंडळी, दत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ऐहिक आणि पारमार्थिक अशा सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय अवतार. दत्त संप्रदाय सर्वांना जवळचा वाटतो कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक आणि कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. जो आपल्या भक्तांना सर्वस्व देतो तो श्री दत्त. मित्रांनो, एका संत सत्पुरुषांनी मात्र श्री दत्ताला एका आदर्श शेतकऱ्याच्या रूपात पाहिले आहे. पाहूया कसे ते. शेतकऱ्यास कधीही विश्रांती नसते, त्याचप्रमाणे श्री दत्त देखील नेहमीच उभे आणि संचारी असतात. शेतीसाठी बल पाहिजे, खतासाठी गोमूत्र आणि शेण पाहिजे म्हणून शेतकरी रूपातील श्री दत्तात्रेयांजवळ गोमाता असते. या गायीचा म्हणजे गायत्रीचा विस्तार म्हणजे चार वेद. चोरादिकांपासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी रूपातील श्री दत्तांना चार भौतिक कुत्रे राखणदार म्हणून आवश्यक वाटतात. या भौतिक आणि शेतकरी स्वरूप श्री दत्तांची आयुधे देखील शेतीप्रधान आहेत बरं का. पाखरे उडवण्यासाठी डमरू, भयप्रसंगी कोणास मदतीला बोलावता यावे म्हणून नाद करणारा शंख, पशुपक्ष्यांना हाकारण्यासाठी गोफणरूपी सुदर्शन चक्र, नांगराच्या प्रतीकासारखे त्रिशूळ, शेतातील मातीची ढेकळे फोडण्यासाठी कुदळीसारखी गदा, भर उन्हात काम करताना तृषा शमवण्यासाठी जलकमंडलू, तसेच धान्य राखण्यासाठी या दत्त शेतकऱ्याच्या काखेत झोळी आहे. शेतीची कामे करताना ईशचिंतन देखील व्हावे यासाठी जपाची माळ देखील आहे. थोडक्यात, या श्री दत्त शेतकऱ्याला भौतिक सुखाच्या प्राप्तीसोबतच आध्यात्मिकतेची जोड दिल्याचे दिसून येते. ऐकूया मंडळी, संगीतकार शांताराम पाबळकर यांनी स्वरबद्ध केलेले, कवी गिरीबाल यांनी लिहिलेले हे भक्तिकाव्य, गायले आहे R.N. पराडकर यांनी. श्री दत्ताचे नाममुखी या माझ्या रात्रंदिनी गेलो.

श्रोते हो, आता ऐकूया करुणा त्रिपदी। करुणा त्रिपदी हे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी म्हणजेच श्री टेंबेस्वामी यांनी रचलेले स्तोत्र असून दत्तसंप्रदायात या स्तोत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे। अपराध क्षमापणासाठीच्या उपलब्ध काव्यांमधील एकमेवा द्वितीय अद्भुत आणि अलौकिक काव्य म्हणून करुणा त्रिपदीला सर्वदूर मान्यता आहे। करुणा त्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण मंत्रमय आणि रसाळ रचना आहे। यातून श्री टेंबेस्वामी भगवान श्री दत्तप्रभूंना विनंती करीत आहेत, देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावर देखील करा, आमच्याकडून सेवा निरंतर करवून घ्या, आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हा सर्वांवर करुणेचे कृपा छत्र घाला, अशी अत्यंत दयार्द्र होऊन भगवंताची ते प्रार्थना करीत आहेत। श्री टेंबेस्वामी यांनी रचलेल्या करुणा त्रिपदी या स्तोत्रामध्ये एकूण तीन पदे असून पहिले पद आहे शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता, दुसरे पद आहे श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता, आणि तिसरे आहे जय करुणाघन निज जन जीवन अनुसूयानंदन पाही जनार्दन जय करुणाघन। या अजरामर करुणा त्रिपदीची जन्मकथा सांगितली जाते ती अशी। एकदा श्री टेंबेस्वामी मंदिरात श्री दत्तपूजेला बसले असताना कुणीतरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वान्नाचे ताट आणून दिले। प्रसादाचे ते ताट पाहून तेथील एका भक्ताचा मोह अनावर झाला। त्याने ते नैवेद्याचे पंचपक्वान्नाचे ताट त्वरित खाल्ले। हे कळल्यावर टेंबेस्वामी त्या भक्तांवर खूप चिडले, त्या भक्ताला ते खूप रागवले। पूजा संपल्यावर श्री गुरुदत्तात्रयांना गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले। त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरुदत्तात्रयांनी दर्शन दिले नाही, ते बेचैन झाले। त्यांना कळले की आपण त्या भक्ताला टाकून बोलल्यामुळे श्री गुरुदत्तात्रयांना राग आला असणार। टेंबे स्वामींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता। टेंबे स्वामींची आर्तविनवणी आणि करुणा त्रिपदीचे हे बोल ऐकून श्री गुरुदत्तात्रय टेंबे स्वामींच्या समोर उभे राहिले। देवा, तुला नैवेद्य दाखवायच्या आधी त्या भक्ताने तो खाऊन टाकला, त्यामुळे माझा राग अनावर झाला, मला माफ करा स्वामी। त्यावर श्री दत्तगुरु म्हणाले, अरे तो भक्त गेली तीन दिवस उपाशी होता, त्याच्यासाठी ते ताट मीच पाठवले होते, ते त्याने खाल्ले। भुकेल्यांना अन्न देणे हे तर माझे कामच आहे, मग त्यात तुला राग यायचे कारणच काय? ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीच्या सत्तेचे अधिष्ठान असते तेथे माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा। तेव्हापासून श्री दत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आणि दत्तसंप्रदायातील संतांच्या स्थानांवर पालखीच्या तिसऱ्या प्रदक्षिणेला तीन थांब्यावर किंवा आरतीनंतर ही करुणा त्रिपदी विनवणी म्हणून दररोज म्हटली जाते। मंडळी, या आध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरुकडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते, इतका हा मार्ग कठीण आहे। आपण जर राग आवरू शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरू शकते। मंडळी, ऐकूया या करुणा त्रिपदीमधील पहिले पद, रचना श्री टेंबेस्वामी यांची, संगीत आणि आवाज R.N. पराडकर यांचा। शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता।

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार विठ्ठल शिंदे, शांताराम पाबळकर, आर एन पराडकर आणि नंदू होनप या संगीतकारांची काही निवडक दत्तगीते. रसिक हो, शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांनी रचलेल्या श्री दत्तांच्या आरतीची सुरुवात आहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. याचा अर्थ श्री दत्त हे कार्यानुरूप त्रिगुणात्मक आहेत, त्रयमूर्ती आहेत. श्री दत्तात्रयांचा जन्म ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे. या तीन देवता उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित असल्यामुळे या देवता वस्तुत त्रिगुणातीत असूनही कार्यानुसार ते रज, सत्व आणि तम या त्रिगुणांना आश्रय देतात. श्री दत्तांच्या आरतीची ही सुरुवात घेऊन प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी प्रवीण दवणे यांनी लिहिलेले एक सुंदर भक्तिकाव्य ऐकूया. संगीतकार नंदू होनप यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायले आहे संजय नाडकर्णी यांनी. ऐकूया गायन, काव्य आणि संगीत माधुर्याने पुरेपूर भरलेले हे एक अतिशय सुंदर भक्तिकाव्य. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, दत्त दत्त मुखाने म्हणा.

मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे सांगता गीत आहे 1989 या वर्षी कॅसेटद्वारे प्रदर्शित झालेले श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखीचे सुप्रसिद्ध भक्तिगीत. रसिक हो, संगीतकार नंदू होनप यांनी अजित कडकडे, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर अशा विविध गायकांना घेऊन एकापेक्षा एक अभंग आणि भजनांचा सांगीतिक नजराणाच संगीत रसिकांना दिला. नंदू होनप हे मुळात व्हायोलिन वादक. त्यांच्या व्हायोलिन वादनाने बॉलिवूडवर देखील गारूड केलं होतं. बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या गीतांना त्यांच्या व्हायोलिननं साथ केली होती. मंडळी, दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनाला खूप महत्त्व आहे. श्री दत्तात्रेय हे सर्वत्र गुरुस्वरूपात आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा आहे. दत्त संप्रदायात गुरुचरणांना महत्त्वाचं स्थान आहे. श्री गुरूंच्या किंवा इष्टदेवतेच्या पादुका पूजनाचा प्रकार फार वर्षापासूनचा आहे. श्रेष्ठ दैवतांची, सत्पुरुषांची सारी दैवशक्ती

या दत्तपादुकांची पूजा सगुण आणि निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते. रसिक हो, आपल्या दैवताच्या साक्षात पादुका मूर्ती पालखीमध्ये ठेवून जेव्हा पालखी निघते, त्यावेळी भक्तांसाठी तो मोठा आनंद सोहळा असतो. जणू या सेवेने आपल्या प्रिय दैवताचे प्रत्यक्ष दर्शन लाभते आहे, या कृतार्थ अनुभूतीनेच भक्तांना परमानंद मिळतो. ऐकूया श्रोते हो, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी वर्णनाचे हे अत्यंत सुंदर गीत. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखीत शोभते योगी राज माऊली, प्रेमाची साऊली दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो. संगीत नंदू होनप, गीत प्रवीण दवणे, आवाज सुरेश वाडकर. ऐकूया म्हटलं.

मंडळी, आजच्या चिरंतन गाणी या कार्यक्रमातून आपण संगीतकार विठ्ठल शिंदे, शांताराम पाबळकर, आर एन पराडकर आणि नंदू होनप या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक दत्तगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 24, दशक 2, समास 9, विरक्ताची लक्षणे। आता विरक्तांची लक्षणे ऐका। कोणत्या गुणांमुळे विरक्तांच्या अंगामध्ये योग्यांचे सामर्थ्य निर्माण होते ते पाहूया। ज्यामुळे सतत कीर्ती वाढते, जीवन सार्थक होते, महिमा वाढतो, ज्यामुळे परमार्थ वाढतो, आनंद निर्माण होतो, ज्यामुळे विरक्ती वाढते, विवेक देखील उत्पन्न होतो। विरक्तीमुळे सुख उचंबळते, चांगली विद्या वाढते, मोक्षश्रीसह भाग्य प्रबळ होते। विरक्तीमुळे मनोरथ पूर्ण होतात, सगळ्या इच्छा तृप्त होतात, मुखामध्ये सरस्वती राहते, बोलणे मधुर असते। ही लक्षणे ऐका आणि धारण करा, म्हणजे या भूमंडळावर विख्यात व्हाल। विरक्त माणसाने विवेकी असावे, त्याने अध्यात्म वाढवावे, इंद्रियांचे दमन करण्याचा धीर दाखवावा। विरक्त माणसाने नेहमी साधन करावे, नेहमी भजन करावे, विशेष करून ब्रह्मज्ञान प्रकट करावे। विरक्त माणसाने भक्ती वाढवावी, शांती दाखवावी, प्रयत्नपूर्वक विरक्ती राखावी, सत्क्रिया करावी, निवृत्तीचा विस्तार करावा, उदासीनता धरावी, धर्माची स्थापना करावी, नीती अवलंबन करावे, एखाद्याची चूक झाल्यास आदराने क्षमा करावी, परमार्थ उजळावा, विचाराचा शोध घ्यावा, सन्मार्ग व सत्वगुण जवळ करावा। विरक्त व्यक्तीने भाविकांचा सांभाळ करावा, सर्वांना प्रेमाने शांत करावे, शरणागत आलेल्या भोळ्या भाबड्या भाविकांची उपेक्षा करू नये। विरक्ताने अत्यंत दक्ष असावे, त्याने मनाचे ऐकावे, परमार्थाचा कैवार घ्यावा। विरक्ताने अभ्यास करावा, विविध प्रश्नांची उत्तरे शोधावी। विरक्ताने मोडकळीस आलेला परमार्थ वक्तृत्वाद्वारे जोपासावा। त्याने विमल ज्ञान बोलावे, विरक्ताने वैराग्याचे स्तवन करीत जावे, निश्चयाचे समाधान करावे। विरक्त माणसाने मोठे उत्सव साजरे करावेत, भक्तांना भोजन द्यावे, खटपट करून उपासना मार्ग चालवावा वाढवावा। विरक्ताने हरिकीर्तने करावी, निरूपण करावे, भक्तिमार्ग वाढवून निंदक आणि दुर्जनांना लाजवावे, अनेक जणांवर उपकार करावे, भलेपणाचा जीर्णोद्धार करावा, पुण्य मार्गाचा विस्तार प्रयत्नपूर्वक करावा। स्नान संध्या, जप जाप्य, ध्यान, तीर्थयात्रा, भगवद्भजन, नित्यनियम, पवित्रपण, मन शुद्ध राखणे करावे, दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा, आपल्या संगतीने विश्वजन उद्धरावा। विरक्ताने धैर्यवान असावे, उदार राहावे, विरक्ताने निरूपणाविषयी तत्पर असावे, विरक्ताने सावध असावे, शुद्ध मार्गाने जावे, स्वतः झिजून चांगली कीर्ती मागे उरवावी। विरक्ताने अन्य विरक्तांचा शोध घ्यावा, साधू ओळखावे, संत योगी सज्जन यांना मित्र करावे। विरक्ताने पुरश्चरणी करावी, तीर्थाटने करावी, नाना रमणीय स्थाने हिंडावी। विरक्ताने भरपूर प्रयत्न करावे, तरी देखील उदासीन वृत्ती सोडू नये, कोणा एका विषयी वाईट इच्छा धरू नये। विरक्ताने स्वतःशी एकनिष्ठ असावे, विरक्ताने पराधीन होऊन क्रिया भ्रष्ट होऊ नये। विरक्ताने समय जाणावा, विरक्ताने प्रसंग ओळखावा, विरक्त सर्व प्रकारे चतुर असावा, विरक्ताने एकाच देशात राहू नये, सर्व अभ्यासावे, विरक्ताने आहे तसे सर्व जाणावे। हरिकथा निरूपण, सगुण भजन, पिंडज्ञान, ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान सर्व जाणावे। कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांतमार्ग, प्रवृत्तीमार्ग, निवृत्तीमार्ग हे सर्व जाणावे, अशी ही विरक्तांची लक्षणे असून पुढील काही लक्षणे आहेत ते पाहूया पुढील समासात। धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम ठेवील त्यात समाधान राखावे, प्रपंची राहून समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान. भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे. राम ठेवील त्यात समाधान राखावे, हाच सुखी होण्याचा मार्ग जाण. रामापायी अनन्य झाला, समाधान चालत येई घराला. ज्याचे अंतःकरणात समाधान, तेथे भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण. आपले असमाधान होण्याचे कारण, रामाहून दुसऱ्याचे झालो आपण. उपाधी रहित रामास पहावे, मध्यंतरी चित्त कोठे न गुंतवावे. चित्त गुंतता मध्यस्थळी, परमात्म्याची प्राप्ती दुरावली. भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन. पुण्याई शिवाय घडत नाही जाण. श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास, समाधान राखावे खास. दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात, त्यास दैन्यपण न येईल जगात. धर्माचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण. राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी. राम परमात्मा कृपा करतो, सर्व चुकीची क्षमा करतो. पुन्हा वाईट न वागावे, याबद्दल जबाबदारीने वर्तावे. अंती घेता माझे स्मरण, मी उद्धरीन त्यास आपण. हे खुद्द भगवंताचे वचन, तेथे नसावे शंकेचे कारण. रघुनाथा वाचून सुखी झाला, असा नाही कोणी पाहिला ऐकिला. मीपणाचा सोडावा अभिमान, तोच एक भगवंताचा झाला जाण. राजाची झाली भेट, खालच्यांचे नाही महत्व तेथे. तैसे जगन्नियंत्या प्रभूस करावे आपली. आजवर रामाने सांभाळ केला, तो आजही नाही निजलेला. पण त्याची जागृती असे आमचे हाती. काळावर ज्याची सत्ता, त्याचे चरणी ठेवावा माथा. मग धोका नाहीही मानावी सत्यता. राम ज्याच्या हृदयी करी वास, तेथे रिद्धी सिद्धी पडल्या ओस. निस्वार्थापाशी भगवंत हा जाणावा सिद्धांत. राम करता हा ठेवावा भाव, कमीपणाला नाही ठाव. कर्तव्य करावे निस्वार्थ बुद्धीने, राम खुश होईल त्याने. ज्याला नाही दुसरा उपाय, तेथे मागावे भगवंताचे सहाय्य. परमात्मा ज्याचा सहाय्यकारी, त्यास धोका नाही तिळभरी. देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र. विषय विरहित मारावी हाक, तुमचे समोर माझा दाशरथी राम. रामाने करावे सर्वांचे कल्याण, दुष्टास सुबुद्धी देऊ न जाण. दीन दयाळू परमात्मा राम खास, न ठाव द्यावा विकल्पास. त्याच्याशी वागावे सत्य,
0: कृपा करील भगवंत, अखंड करा नामस्मरण, जेणे कृपा करील रघुनंदन. भगवंताने काय दिले ते पाहावे, त्यात समाधान राखावे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, जाणे मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते। आज सुद्धा अनिरुद्ध जोशी सर माझ्यासोबत आहेत आणि आज सुद्धा त्यांच्याकडून आपण छान असे किस्से ऐकून घेणार आहोत। तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते। सर, अतिशय मनपूर्वक स्वागत, आणि आज काय गमतीशीर किस्सा आमच्यासाठी तुम्ही घेऊन आलेले आहात?
1: पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही, 47 साली सिंध प्रांत सोडून जे सिंध आले, बेघर होते, भांडवल नव्हतं, राहायला सुद्धा घर नव्हती, तर अशा सिंधी लोकांजवळ काहीतरी पण स्वतः काहीतरी करण्याची हट्ट होती, जिद्द होती, उमेद होती। त्या दरम्यानची माझ्या एका काकांनी सांगितलेली घटना, ते रेल्वेत नोकरीला होते काका, तर ते काका ट्रेनिंगच्या निमित्ताने दिल्लीला रेल्वेतर्फे गेले होते आणि ते ट्रेनिंग संपलं आणि त्यांनी 2-3 दिवसाची सुट्टी, जरा दिल्ली दर्शन फिरू बा 2 दिवस। तर त्यावेळेला लाल किल्ल्याच्या समोर, आता खूप मोठं मार्केट आहे, तेव्हा ते मार्केट होतं पण एवढं आजच्या एवढं प्रगत नव्हतं। नॅचरली 70 वर्षापूर्वीची घटना आहे, 50-55 दरम्यानची, 50-52ची। तर त्या तिथे ओटे होते आणि त्या ओट्यावरती हे सगळे निर्वासित सिंधी आणि काही पंजाबी लोक, निर्वासित लोक बसलेले असायचे आणि कोणी काही ना काही विकत होते। तर त्या ठिकाणी काकांना आश्चर्य वाटलं, मोठ्या दुकानामध्ये शोरूममध्ये जसा कपडा बघायला मिळतो तशा टेरिकॉट टेरलिनच्या कापडाच्या तागेच्या तागे ठेवलेले होते आणि बाजूला एक शिलाई मशीन पण होतं। तर आओ आओ आओ भाईसाहेब करून त्यांनी त्याला बोलावलं। तर काकांनी गंमत म्हणून विचारलं, तर त्यांनी त्या माणसानी कापडं दाखवली, शिलाई के साथ 90 रुपये, 90, 100, 110 जास्ती असतो, 120 सुद्धा नाही। म्हणजे त्या जमान्यामध्ये मुंबईमध्ये, काकांनी सांगतात काका की मुंबईमध्ये त्या जमान्यात जे 150-200 रुपयाला कापड मीटर असेल, तर हा माणूस म्हणतो एक 90, 100, 120 रुपयामध्ये तुम्हाला पॅन्ट शिवून तयार। काकांनी कपडा तर बघितला, म्हणे मग न शिवता घेतला तर नाही, म्हणे आम्ही शिवूनच देतो। अहो म्हणे पण तुम्ही देणार कधी? तर म्हणे 2 तासात द्या माप, देतो शिवून। काकांना आधी खोटं वाटलं, अहो म्हणे खोटं नाही सांगत आहे मी, 2 तासामध्ये तुमच्या मापाची माप घेऊन तुम्हाला परफेक्ट बसेल अशी पॅन्ट शिवून देतो। काका म्हणे आम्हाला जायचं आहे। अहो अहो म्हणे 2 तासात देतो, तुमची गाडी कधी असेल ती असू द्या, आत्ता ऑर्डर द्या, 2 तासाने घेऊन जा। काका चाचरायला लागले, कहू घेऊ का नको हो का नाही, म्हणे मी तुम्हाला 200-100 रुपये नाही मागत आहे, म्हणे मग 20 रुपये फक्त द्या, तुमच्या मापाची पॅन्ट शिवून देतो, झाल्यानंतर घालून बघा, इथे आवडली तर घ्या, नाही तर घेऊ नका, परफेक्ट नाही झाली तर सांगाल तसे 2 खिसे काय तुम्ही म्हणाल तसं सगळं। मग आता काका म्हणे 20 रुपयाची रिस्क घ्यायची, काकांनी ती पॅन्ट शिवायला टाकली, म्हणे जाओ खानावाना खाके घुम के आ जाओ 2 घंटे बाद। हे मस्त फिरून 2-3 तासाने पोचले। तर इतके व्यवहार चतुर सिंधी लोक। त्यावेळेला त्या माणसाने सांगितलं, मार्केट बहुत बडा आहे, म्हणे कुठे रस्ता चुकाल तर एक काम करा, ही समोर पाणपोई दिसते ना ही लक्षात ठेवा, कोणालाही विचारायचं प्याऊ किधर आहे, हा एवढ्या भागात एकच आहे, सगळीकडचे लोक इथे पाणी प्यायला येतात, तर म्हणे प्याऊ प्याऊ शोधत या, हिंदीत प्याऊ म्हणतात पाणपोईला, सार्वजनिक पाणपोईला, तर तिथे या म्हणे, मी समोर बसलेलो आहे। ते मोठे मोठे रांजण भरलेले होते, काका लक्षात ठेवून आले तिथे, आओ आओ भाई साहब आओ तयार आहे म्हणे, अरे पेन के देख लो म्हणून त्यांना फिटिंग बिटिंग एकदम फर्स्ट क्लास 100 रुपयामध्ये त्या माणसाने 2 तासामध्ये त्या काळी शिवून दिली। काकांचं म्हणणं होतं असं की मी म्हणे मुंबईमध्ये त्याच्या आधी ज्या काही 2-3 पॅन्ट शिवल्या होत्या त्या सगळ्या पॅन्ट 150 पेक्षा जास्त किमतीत, आणि त्या जमान्यामध्ये 50-52च्या जमान्यामध्ये 50 रुपयात लोकांचं घर चालायचं, 150-200 रुपये लोकांना पगार असायचे,
0: बरोबर,
1: त्या जमान्यामध्ये मुंबईपेक्षा 50 रुपये कमी, आणि तो पण काकांनी कपडा 150 रुपयाचा घेतलेला, 150-200 लायकीचा कपडा, शिलाई सुद्धा त्या जमान्यात 20-25 रुपये असायची, शिलाई पण नव्हती। तर सांगायची गोष्ट, सिंधी लोकांनी अशाच कमीत कमी मार्जिनवर, म्हणजे तो माणूस या पद्धतीने दिवसाला 4-5 पॅन्ट शिवून 100 रुपये कमवत असेल कदाचित।
0: बरोबर, मस्त, खरंच आजचा पण किस्सा खूप छान होता आणि मजा आली ऐकायला। तर आत्तापुरतं आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये। तर धन्यवाद सर, आज देखील तुम्ही आलात आणि आम्हाला हा छानसा किस्सा सांगितला त्याबद्दल। रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये आतापुरतं आपण इथेच थांबतो आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आज आपल्या शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, आपल्या दुग्धामृत या कार्यक्रमात जसं आपण श्रोत्यांना सांगितलं की तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा, तेव्हा जास्तीत जास्त श्रोते आता हिरिरीनं आपल्या या कार्यक्रमात भाग घेत आहेत आणि आवर्जून त्यांच्या मनातले प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अनेक प्रश्नांचा समावेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण केला, त्याच अनुषंगानं आजच्या भागात सुद्धा असाच एक प्रश्न जो आपल्याला व्हॉट्सअपवरनं आलेला आहे तो आता मी आपल्याला विचारते आणि त्यावरनं आपल्याला काय मार्गदर्शन करायचं आहे ते आपण जरूर करावं. या प्रश्नामध्ये सासूबाई आपल्या सुनेबद्दल विचारत आहेत. ते असं की डॉक्टर, माझ्या सुनेला जुळी बाळा झाली आहेत आणि हे कळल्यानंतर सुद्धा आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं की दोन्ही बाळांना आम्ही स्तनपानच देणार, म्हणजेच अंगावरतीच पाजणार. पण आता मात्र इतकी कठीण परिस्थिती होती की एकाच वेळी दोन्ही बाळं रडायला लागतात आणि त्या दोघांच्या रडण्यामुळे सुनेची खूप गडबड होतीये, तिची धांदल उडते, बाळांना दूध पुरतंय का नाही हे सुद्धा आम्हाला लक्षात येत नाहीये आणि मग बऱ्याच वेळेला बाळ छाती घ्यायला सुद्धा नाही म्हणतं. मग त्यावेळेस आम्ही बाटलीत फॉर्म्युला देतो, फॉर्म्युला दिला की बाळं छान 3-4 तास झोपतात. हे करत असताना सुरुवातीला तिची छाती अगदी दगडासारखी होत होती, पण आता ते पण होत नाहीये. मग अशा वेळेस काय करता येईल हा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर आहे, जेणेकरून बाळांची प्रकृती उत्तम राहील, आईची प्रकृती उत्तम राहील, तिला काही त्रास होणार नाही, या दृष्टीने आपण काय मार्गदर्शन कराल? डॉक्टर, खूप वेगळा प्रश्न आहे, जुळ्या बाळांचा प्रश्न आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे गडबड होणार हे स्वाभाविक आहे, पण मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं आपण काय सांगाल?
1: ही एक अतिशय छान गोष्ट आहे की तुम्ही सासू सुना दोघींनी मिळून बाळांना आईचं दूध मिळावं असं ठरवलेलं आहे. हे खूपच छान, तुम्ही सपोर्टिव्ह आहात, हे पण खूप एकदम चांगली गोष्ट आहे. आता दोन्ही बाळं एका वेळेला रडतात आणि तिला दूध पाजायला अवघड जातं असं तुम्हाला वाटतंय, पण एका वेळेला जर का बाळं आता नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न असतील, त्यांचं वजन वगैरे व्यवस्थित असेल, तर ती दोन्ही बाळांना एका वेळेला पाजू शकते. दोन्हीकडून धरायला तुमची मदत लागेल, कोणीतरी बसायला लागेल तिच्याबरोबर, पण दोन्ही बाजूंनी जर कोणी तिला हेल्प केली तर एकाच वेळेला ती दोन्ही बाळांना पाजू शकेल. बसून म्हणा किंवा झोपून म्हणा, दोन्ही पद्धतीनं कोणीतरी जर बाळं धरली तर ती पाजू शकते, त्यामुळं हे तिचं काम सोपं होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी की तिला दूध पुरतं की नाही, तर दूध पुरण्याचे क्रायटेरिया मी मागे पण सांगितलेले आहेत की 24 तासात जर 6 वेळा कमीत कमी लघवी होत असेल तर बाळाला दूध पुरतं. दुसरं म्हणजे एका महिन्यात जर 500 ग्रॅम वजन वाढत असेल तर बाळाला दूध पुरतं, त्यामुळे हे दोन्ही ऑब्झर्वेशन बघायला लागतील. आणि तिने टेन्शन घेणं सोडून दिलं पाहिजे, ती जर टेन्शन घेत असेल तर तिचे स्ट्रेस हॉर्मोन वाढतात आणि मग तिला दोन्ही बाळं मॅनेज करणं अजून जड जाऊ शकतं, टेन्शनमुळे दूध कमी होऊ शकतं, त्यामुळे तिने रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. आता तुमचा पुढचा प्रश्न की फॉर्म्युला देता बाळं रडायला लागल्यावर आणि फॉर्म्युला दिला की बाळं झोपतात, तर असं आहे की फॉर्म्युला हे एक मेडिसिन आहे. फॉर्म्युला एकदा का दिला की तो 4 तास पोटामध्ये गच्च बसतो, त्याचं घट्ट दही तयार होतं आणि मग बाळं झोपतात. बाळांना काही नाही म्हणता येत नाही, हो म्हणता येत नाही, तुम्ही पाजाल तेवढं ते घेतात आणि कधीकधी मग ओव्हरफीडसुद्धा होतं. आणि एकदा का बाळांनी फॉर्म्युला प्यालेला असला तर अर्थातच बाळ स्तनपान घ्यायला नाही म्हणतं, मग बाळ झोपून जातं आणि मग तिचं दूध हळूहळू कमी होण्याची सुरुवात होते. म्हणजे जे तुम्ही म्हटलं आहे की आधी छाती दगडासारखी व्हायची पण आता होत नाही, तर कदाचित तुम्ही फॉर्म्युला जास्त देत असाल तर हळूहळू जशी गरज कमी होते तसं छातीतलं दूध कमी व्हायला लागतं. काय होतं, छातीतलं दूध तसंच राहतं, बाळाला फॉर्म्युला पाजला जातो आणि मग एक फीडबॅक इनिबिटर ऑफ लॅक्टेशन म्हणून एक फॅक्टर तयार होतो छातीमध्ये, बरं का? आणि मग तो मेंदूकडे निगेटिव्ह संवेदना नेतो की आता काही दुधाची गरज नाही आहे, दूध संपत नाही आहे, आणि मग हळूहळू दूध तयार होणं कमी व्हायला लागतं. त्यामुळं असं जर होत असेल तर बाळांना वारंवार छातीला लावणं हे खूप गरजेचं आहे. कारण एक बाळ असेल तर साधारणतः 1 पाऊंड लिटर दूध तयार होतं, जुळी असतील तर 2.5 लिटर दूध तयार होतं. त्यामुळं जुळी असतील तर 1.5 लिटर दूध तयार होतं आणि तिळी असतील तर 2.5 लिटरही दूध तयार होतं. याच्यामुळे बाळांना दूध कमी पडणार नाही. जर का बाळं छातीला वारंवार लावली तर बाळांच्या गरजेइतकं दूध नक्की तयार होईल. त्यामुळं बाळांना फॉर्म्युला देऊन झोपवून देण्यापेक्षा जर का वारंवार स्तनपान दिलं तर तिचं दूध पण कमी होणार नाही आणि बाळांना सगळे फायदे आईच्या दुधाचे मिळतील. तर मला असं वाटतं की टेन्शन घेऊन घाईघाईत बाळांना फॉर्म्युला देणं असं करायला नको. आणि याच्यापुढची गोष्ट म्हणजे जर का बाटलीने तुम्ही फॉर्म्युला देताय तर बाटलीच्या निपलवर पिण्याची पद्धत आणि आईचं स्तनपान घेण्याची पद्धत या दोन्ही एक्झॅक्टली अपोझिट मेकॅनिझम्स आहेत. आणि मग एकदा का बाळ बाटली घ्यायला लागलं की बाळ स्तनपान करायला निरुत्साही राहतं, बाळाला ते डिफिकल्ट वाटायला लागतं, बाळ छातीपासून दुसरीकडे तोंड वळवतं, बाळ पित नाही छातीवरती, किंवा छातीशी रडायला लागतं, मग त्याला बाटलीच हवी असते. आणि त्याच्यामुळं बाटलीनी देणं हा पर्याय पण योग्य नाही. तुम्ही वाटीनी द्या, वाटी चमच्यानी द्या किंवा निफ्टी कपनी पाजा, पण बॉटल देऊ नका बाळाला. म्हणजे मग आईचं स्तनपान घ्यायला बाळ नाही म्हणणार नाही. बाळ जेव्हा पण तुम्ही छातीला लावाल तेव्हा ते स्तनपान देखील घेईल. आणि याच्यासाठी जर का मदत लागली तर एखाद्या लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घ्यायची. आमच्याकडे अशा असंख्य जुळ्या बाळांना एका वेळेला पाजायला शिकवलं जातं आणि त्या माता 6-6 महिने निव्वळ स्तनपान करतात. त्यामुळं तिला कुठल्याही बसून झोपून वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ती पाजू शकते आणि हे एकदम सोपं आणि आरामशीर होतं. एका वेळेला दोन्ही बाळांना पाजलं की मधल्या वेळात तिला थोडासा रिकामा वेळ मिळतो आणि मग ती थोडी रिलॅक्स पण होऊ शकते. याच्याखेरीजही आणखीन वेगवेगळी त्यांची शेड्यूल्स आपण बनवू शकतो, कसं द्यायचं ते ठरवू शकतो. पण हे इंडिव्हिज्युअलाइज करायला लागतं. प्रत्येक बाळाच्या आणि मातेच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते शेड्यूल आपल्याला ठरवायला लागतं.
0: नक्कीच डॉक्टर, एक बाळ सांभाळतानाच मातेची खूप तारांबळ होते. त्यात जर ती आधुनिक मुलगी असेल, तरुणी असेल, तर थोड्याशा ह्या शंका जास्त मनात घर करायला लागतात, त्रास देतात आणि मग नवीन नवीन उपाय आपण शोधतो. आणि आता तर या ठिकाणी जुळ्या बाळांचा प्रश्न होता, पण अर्थातच तुम्ही त्याच्यावरती खूप छान मार्गदर्शन केलं, खूप छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी आपल्याला प्रश्न पाठवला होता त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे अशी आपण आशा करूया. त्यांच्या शंकेचं निरसन झालेलं आहे अशी आपण आशा करूया. श्रोते ज्या उत्साहानं आपल्या कार्यक्रमात भाग घेत आहेत, त्यांच्या शंका आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्याच्यामुळे आपण सुद्धा खूप छान पद्धतीनं आणखीन हा कार्यक्रम पुढे पुढे न्यायला उत्सुक आहोत. नेहमीप्रमाणेच आजचा भाग सुद्धा खूप माहितीपूर्ण ठरला. सगळ्याच श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, भेटूया पुन्हा अशाच काही प्रश्नांना घेऊन. तुम्ही आम्हाला पाठवलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून हा कार्यक्रम असाच आपण उलगडत जाणार आहोत.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत हसणे विसरलो. बस रे, किती हसवतो, हसून हसून माझं पोट दुखायला लागलं आहे. आता डोळ्याला धारा लागल्या आहेत, बस कर रे. मी काय अशी नव्हती दादा लहानपणी, तू जरा जास्तच सांगतोय पोरांना. ए आई, खरंच होतं का ग असंच तुमच्या लहानपणी? मामा मावशी सांगतायत तसं. इतकी मजा करायची तुम्ही, इतकी मस्ती, इतक्या खोड्या, किती छान ना. आणि आई, तुला इतके हसताना पण मी कधी बघितलं नाही. तुला इतकं हसता येतं कधी? म्हणजे काय, सगळ्यांनाच भरभरून हसता येतं रे. पण असा निवांत वेळ नसतो शिवोप्याच्या गप्पा करायला की गोष्टी सांगायला. परिणामी रोजच्या रामरगाड्यात हसणे विसरल्यात जमा झाले एवढेच. आमच्या लहानपणीनं फॅमिली टाईम हा शब्दच नव्हता. रात्रीचं जेवण सगळ्यांनी एकत्रच घ्यायचे हा घरोघरी नियम होता. आणि तेव्हा मोबाईलची वेळ नव्हते, त्यामुळे एकमेकांना मदत करत ताटवाटी घेणे, उष्टखरकटं काढण्यात आईला मदत करायची, गाद्या घालणे अशी छोटी छोटी कामं व्हायची आणि खोड्या करण्यात मस्ती व्हायची. कधीकधी बाबांचा ओरडा मिळायचा तर कधीकधी थकलेल्या आईचे धपाटे मिळायचे. आणि मग त्या रात्री आईच्या कुशीत झोपायला मिळायचे. असे सगळे होते. तेव्हा सगळी घरातली भावंड एकत्र राहायची, खेळायची, एकत्र अभ्यास, एकत्र मस्ती, सगळंच काही एकत्र. तेव्हा सख्खे चुलते मिळून 5-6 भावंड असायची, त्यामुळे खूप मजा यायची. आता कसं, छोटे विभक्त कुटुंब, घरातल्या घरात एकमेकांशी बोलायला वेळ नाही. फॅमिली टाईम मिळण्याकरता घरात न राहता बाहेर जावे लागते. यातच तर सगळं संपते. आताचे कन्सेप्ट मी टाईम, फॅमिली टाईम आमच्या लहानपणी नव्हते, त्यामुळे हसत खेळत मजा करत अभ्यास होत होता. वेगवेगळे स्किल्स आपोआप एकमेकांची बघून येत होते, त्याकरता वेगवेगळे क्लास लावण्याची गरजच नव्हती. बऱ्याच गोष्टी घरातूनच शिकल्या जायच्या, त्यात प्रावीण्य मिळवले जायचे. आता सगळेच चित्र बदललेले आहे. प्रत्येक गोष्टीचे चांगले वाईट परिणाम असतात, त्याप्रमाणे आपल्या आधुनिक जीवनशैलीचा वाईट परिणाम म्हणजे पूर्वीसारखे खळखळून हसायला लोक विसरले आहेत. परिणामी जरा हसत चला असा डॉक्टरांना सल्ला द्यायची वेळ आली आहे. आधी एवढे हेल्थ कॉन्शियस, एवढे फक्त स्वतःचा विचार करणारे लोक नव्हते, तरीसुद्धा हॅप्पी आणि हेल्दी होते. जेव्हा मी आणि माझं मोठं होतं तेव्हा आयुष्याचा आनंद, आरोग्य लांब जातं. जिथे आपले असते तिथे गुळाला मुंगळे चिकटावे तसे आपलेपणाने लोक जवळ येतात. परिणामी माणूस आनंदी होतो. जेवढा आनंदी माणूस तेवढा तो निरोगी राहतो. या मीपणाच्या मागे धावत धावत लोक आरोग्य शोधताय, पण आरोग्य प्रदान करणारे हसणे विसरले आहेत. जेव्हा माणसाला त्याचं हसणं गवसेल तेव्हा आरोग्य त्याच्या मागे उभे असलेले त्याला दिसेल. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: माझ्यासमोर आहे इथं कविताजी गायधनी. कविताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार हरिभाऊ.
0: कविताजी, नेहमीप्रमाणे आज पण तुम्ही छान असे पाहुणे आणलेले आहेत.
1: बरोबर.
0: की ज्यांचं नाव आहे डॉक्टर हरीश जोशी.
1: हो.
0: आणि त्यांचा शुक्ल यजुर्वेदामध्ये एवढा गाढा अभ्यास आहे. आणि आता नवरात्र आणि या सगळ्या याच्यावरती आपण त्यांच्याशी गप्पा तर मारणार आहोत, पण मला असं वाटतं हा जो त्यांनी अभ्यास केलेला आहे हा आपण सांगण्याच्या ऐवजी मला वाटतं त्यांच्याच तोंडून. हरीशजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार.
0: पहिल्यांदा तर मला तुमची तुम्हीच ओळख करून द्यावी असं वाटतं.
2: अच्छा, धन्यवाद कुलकर्णीजी, धन्यवाद गायधनी मॅडम. नमस्कार सर्व श्रोते हो. अनेक वेळा असं होत असतं की अचानक आपण एखाद्या विषयाला स्पर्श करण्यासाठी किंवा तो बघण्यासाठी जातो आणि त्या विषयाकडे असे ओढले जातो किंवा प्रारब्धानुसार तुम्ही त्या विषयातच पूर्णतः रममाण होतात. तसंच काहीतरी माझ्याबरोबर झालंय, कदाचित नियतीने ठरवलेलं असेल. घरात वैदिक शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आजोबांची इच्छा होती म्हणून, आणि आजोबांची इच्छा म्हणण्यापेक्षा थोडंसं आधी त्यांनी ठेवलं होतं, नंतर पुन्हा आलो. 10वीनंतर पुन्हा तो प्रयत्न केला व्यक्तिगत उत्कंठेतून किंवा जिज्ञासेतून. तर त्यानुसार माझं गुरु शिष्य परंपरेने संपूर्ण भारतात शुक्ल यजुर्वेद पाठात्मक प्रक्रियेसाठी प्रसिद्ध असणारे गोडशे गुरुजी यांच्याकडे परंपरेनुसार संहिता, पद, क्रम, जटा आणि घन याचा काही भाग अशा प्रकारचं पूर्ण अध्ययन झालं. त्यानंतर आधीच SSC झालेली होती, त्यामुळे बाहेर आलो तर एखाद वर्ष थोडासा कर्मकांडाचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा HPT कॉलेजमध्ये 11वी ते BA पर्यंत माझं शिक्षण झालं. नंतर सहज एका मित्राबरोबर असंच चर्चा करता करता आता BA नंतर पुढे काय करावं, तर कट्ट्यावर बसलं असताना अगदी छापा काटा करून ठरवलं की आता पुढे काय करायचं आहे. आणि तसं काटा आला आणि आम्ही दोघं जण काशीला गेलो. BHU मध्ये काशीला गेलो, तिथे MA कम्प्लीट केलं संस्कृत वेद या विषयातून. त्यानंतर तिकडून पुढे आलो आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी काशीलाच पुन्हा राहणं शक्य नव्हतं, कारण तोपर्यंत गृहस्थाश्रमात पदार्पण झालेलं होतं. वास्तविकतेत काशीला जाण्याआधीच गृहस्थाश्रम आरंभ झाला होता, पण ती ओढ तिकडे नेली ओढून. मग नंतर इथे पुणे विद्यापीठात CASS सेंटर ऑफ ऍडव्हान्स स्टडीज इन संस्कृत, संस्कृत डिपार्टमेंटच्या अंतर्गत एक भारत सरकार केंद्रातर्फे एक प्रकल्प चालतो, त्या ठिकाणी हँड मुवमेंट्स इन शुक्ल यजुर्वेदा, म्हणजे यजुर्वेद म्हणताना, शुक्ल यजुर्वेद विशेषत म्हणताना हात हलवले जातात विशिष्ट प्रकारे, ज्यांना हस्तस्वर असं म्हणतात. त्या हस्तस्वरांची नेमकी रूपरेषा काय असावी यावर MPhil विद्यापती ही पदवी याबद्दलचा संपूर्ण प्रबंध लिहिला, जो प्रोफेसर निर्मला कुलकर्णी यांच्या अंडर होता, ज्या रिसर्च सायंटिस्ट आहेत तिथे, आता निवृत्त झाल्यात त्या. त्यानंतर पुढचं PhD हे प्रोफेसर देवनाथ त्रिपाठी, आत्ताचे तिथले HOD होते सेंटरचे, त्यांच्या अंडर लगभग मला 9 वर्ष लागली हा सगळा प्रकल्प करताना, पण गृहस्थाश्रम किंवा बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत ते केलं. आणि विषय खूप रेअर होता की शुक्ल यजुर्वेदीय संपूर्ण शिक्षांचं एकत्रित समीक्षणात्मक अध्ययन. गेल्या 80 वर्षात त्या सर्व कोणी स्पर्श केला नव्हता. कारण काही हे असू शकतात, कारण शिक्षा हा विषय असा आहे की नवीन व्यक्ती, म्हणजे फक्त अकॅडमिकली ज्याचं शिक्षण झालेलं आहे तो शिक्षांना छेडू शकत नाही. ज्याला पारंपरिकरित्या पाठाचा अभ्यास आहे आणि अकॅडमिकली अप्रोच आहे, अशा दोन्ही प्रकारचा अभ्यास असेल तरच त्या विषयाला हात घालता येतो. तर असं एकूण झालंय. मध्यान्ह काळात सिद्धपूरला हरीशभाई शास्त्री म्हणून होते, माझंच नाव त्यांचं आणि एकच नाव. त्यांच्याकडून माझी आगम परंपरा तंत्र परंपरेमध्ये श्रीविद्या इत्यादींमध्ये दीक्षा झाली. असं
0: सिद्धपूर म्हणजे मातृगया.
2: मातृगया, अगदी बरोबर, सिद्धपूर मातृगया आपलं उत्तर गुजरात, त्या ठिकाणी ते होते. आणि त्यांच्यातर्फे भारतभर बऱ्याच ठिकाणी तंत्राच्या अनुषंगाने पूजा करणे किंवा त्या संदर्भाने संमेलनांमध्ये भाग घेणे, अगदी आपल्या त्र्यंबकेश्वरला सुद्धा सर्व पुरोहितांनी मिळून एक शिबिर घेतलं होतं. ते शिबिर त्यांच्यातर्फेच संचालित झालं होतं. गुरुजी स्वतः तिथे हजर होते. 1-2 वर्षापूर्वी गुरुजींचं देहावसान झालं. असं सगळं होऊन आता चालू आहे कार्य.
0: मला असं वाटतं कविताजी की त्यांना डॉक्टर हरीश जोशी असं न म्हणता आपल्या शुद्ध मराठीमध्ये विद्यावाचस्पती हरीश जोशी असं म्हणायचं. आणि खरंच तुम्ही ज्या पद्धतीने एवढा अभ्यास केलेला आहे तेव्हा एक ऍथेंटिक एखादी गोष्ट जर विचारायची असेल तर तर मला वाटतं
1: नक्कीच
0: त्यांचा आपल्याला चांगला उपयोग आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही त्याच दृष्टीने त्यांना बोलवलेलं आहे.
1: नाही आता ते ओळख करून देत असतानाच पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये आला होता. तुम्ही सांगितलं की तंत्र मार्गामध्ये तुम्ही दीक्षा घेतली आहे, तर तंत्र म्हटलं की सामान्य माणूस थोडासा मागे होतो.
2: अगदी बरोबर.
1: कारण तंत्र ह्या विषयामध्ये
0: बऱ्याच वेळेला काळी विद्या असं
2: त्याला वेगवेगळे आयाम आहेत.
1: तर नक्की तंत्र म्हणजे काय हे समजावून सांगा तुम्ही.
2: अगदी बरोबर.
1: तंत्राकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा त्या दृष्टीने प्रबोधन होईल ह्या दृष्टीने तुम्ही. अगदीच अगदीच अगदीच.
2: सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही हा प्रश्न विचारला. कारण प्रश्नाची नितांत गरज असते. आणि गेल्या 2 वर्षापासून मी माझं स्वतःचं जे चॅनल चालवतोय त्यात दुर्दैव आहे की आपल्या मराठी भाषेतून ही प्रश्नच येत नाहीयेत. आज हा प्रश्न गायधनी मॅडमने विचारला त्यामुळे किमान मला हे आपल्या लोकांमध्ये आपल्या भाषेतून बोलता येत आहे. तर असो आपण तंत्र हा विचार घेऊ. आपण सर्वसाधारणरित्या कुठेही फिरताना शासकीय तंत्रनिकेतन इत्यादी शब्द वाचलेले असतील. फक्त तंत्र या शब्दाचा अर्थ होतो टेक्निक पद्धती. आणि जेव्हा पूजेबद्दल तो तंत्र हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा सुद्धा अर्थ तोच आहे, पूजेची पद्धती. पण पूजेची पद्धत करताना मी फक्त राम राम राम राम करत बसलो तरी ती आराधनाच होते आहे. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की पूजेतून आपली अपेक्षा असते. कारण प्रयोजनमानुद्दिष्टं मंदोपीन प्रवर्तते. जर एखाद्या गोष्टीचं प्रयोजनच नसेल तर मंद व्यक्ती सुद्धा काहीही करायला तयार होत नसतं. त्यामुळे आपल्या पूजेचं काहीतरी प्रयोजन असतं की माझी सुरक्षा व्हावी, माझी वाढ व्हावी, मी योग्य प्रकारे योग्य ठिकाणी पोहोचावं इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे. तर कोणत्या देवतेची पूजा करताना मला त्या देवतेपासून काय अपेक्षित आहे, ते अपेक्षित कशा प्रकारे साध्य करून घेता येतं हे गुरु परंपरेनुसार त्या पूजन पद्धतीमध्ये ठरवून दिलेलं आहे. त्या विशिष्ट प्रकाराने पूजन पद्धतीचा अवलंब करून पूजा करणे याचं नाव तंत्र. उदाहरणार्थ अगदी थोडक्यात सांगतो म्हणजे लवकर लक्षात येईल. चहा बनवणं आपल्याला सगळ्यांना लगभग माहिती आहे. पण नुसतंच पाणी चहा पावडर साखर दूध एकत्र टाकून दिलं आणि कसं तरी 2 मिनिटं त्याला न उकळवता जर घेतलं तर मिक्सिंग सगळं केलं प्रोसेस पूर्ण केली पण ती पद्धतीने केली का? नाही केली. ती पद्धत जर चुकली तर चहा योग्य तयार होणार नाही. बरं त्यातल्या त्यात जर पावसाळ्यातला चहा असेल किंवा हिवाळ्यातला चहा असेल तर त्यात आलं असावं, त्यात आपला गवती चहा असावा असं आपण अपेक्षित धरतो. तोच चहा जर उन्हाळ्यात केला तर त्यात वेलची पूड टाकतो किंवा काही ठिकाणी ज्येष्ठ मध इत्यादी टाकतात की जेणेकरून तो थंड त्याचा हे द्यावा. तर ज्या प्रकारे ते चहामध्ये आपण ऋतूप्रमाणे टाकणाऱ्या वस्तू बदलतो त्याप्रमाणे पूजेमध्ये त्याच देवतेची पूजा करताना आपल्या अपेक्षेनुसार त्याची पद्धत, त्यामध्ये वापरल्या येणाऱ्या वस्तू या बदलाव्या. आणि तो बदल आपल्या मनाने नसतो, तो आर्ष पद्धती गुरु परंपरेने किंवा शास्त्रानुसार असतो. त्या पद्धतीने पूजा करण्याच्या पद्धतीचं नाव तंत्र. आता यात बरेचसे प्रकार चालतात पण ते प्रकार बऱ्याच वेळी अज्ञानातून असतात. कारण माझा हा अनुभव आहे, बऱ्याच ठिकाणी तांत्रिक म्हणून एखाद्याने जरी स्वतःची ओळख दिली आणि त्याला साधा त्याचा पत्ता विचारला की बुवा आता तुम्ही डॉक्टर आहात तर कोणत्या विषयाचे डॉक्टर, कोणत्या युनिव्हर्सिटीतून शिकले, ही जुजबी प्रश्न आहेत अगदी प्रारंभिक. त्यांना ते काही सांगता येत नाही. त्यामुळे तंत्राच्या नावाने बाऊच जास्त होतो. आणि त्या तंत्र ते जे वास्तविक तंत्र आहे त्या तंत्राची व्याख्या अशी होते, मंत्रार्था तन्यते येन त्रायतेच भयात जनात. म्हणजे ज्यामुळे मंत्राचा अर्थ म्हणजे मंत्राची उपयोगिता, अर्थचा अर्थ होतो उपयोगिता, त्या मंत्राची उपयोगिता ज्यामुळे वाढते, भयापासून ज्यामुळे आपलं रक्षण होतं आणि संपूर्ण कर्माचा ज्यामुळे परिपाक म्हणजे पूर्ती होते त्या पद्धतीचं नाव आहे तंत्र.
0: तुम्ही आता कर्म हा शब्द वापरला.
2: अगदी बरोबर.
0: आणि आजकाल जे काही म्हणजे एक स्तोम म्हणता येईल असं जे म्हटल्या जातं की त्याला कर्मकांडामध्ये माणूस अडकला, मग हे कर्मकांड आणि तंत्र हा काय?
2: अगदी बरोबर. आता भगवद्गीतेनुसार भगवान कृष्ण म्हणतात की एक क्षण सुद्धा आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कर्मानुबंधीन मनुष्य लोके. आणि बंधन कसलं होतं तर कर्माचंच होत असतं. त्यामुळे जीवनाला आवश्यक असणारी सर्व प्रकारची कर्म अशा प्रकारे करणे की आपण कशातही न अडकता त्या कर्मांची पूर्ती होईल, ही पद्धत ज्यामध्ये दिलेली आहे त्याचं नाव कर्मकांड. पण हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. शास्त्रानुसार केलं तर ते कर्म, नाहीतर ते कांड. म्हणून तो कांडचा शब्द आपल्याकडे वापरला जातो. कांडचा वास्तविक अर्थ होतो अध्याय. तर कर्मकांडाचा अर्थ होतो जन्मापासून मरणापर्यंत दैनंदिन जीवनात सामाजिक व्यवहार, सामाजिक सलोखा या सर्व गोष्टी योग्यरित्या राहाव्या आणि ते चक्र अबाधितरित्या चालत राहावं, ज्याने कोणाचंही शोषण होऊ नये, सगळ्यांचं पोषण व्हावं, अशा प्रकारची जीवन पद्धतीचा अवलंबन करणे हे आदर्श कर्मकांडाचा एक विषय आहे, तो त्याचा मूळ. याच कर्मकांडाचं जेव्हा अपग्रेडेशन होतं, म्हणजे वेदात तीन कांड आहेत, पहिलं आहे कर्मकांड, दुसरं आहे उपासना कांड आणि तिसरं आहे ज्ञानकांड. तर कर्मकांड म्हणजे आपली सगळी गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत जे संस्कार ज्यात आलेले आहे ती सर्व कर्मकांड. त्यानंतर उपासना कांड म्हणजेच तंत्र, त्या तंत्राचा अवलंब होतो. त्यानंतर ज्ञानकांड जे येतं, आपले उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आदी हे ज्ञानकांडात आहे. तर कर्मकांड योग्य प्रकारे झालं, योग्य प्रकारेचा अर्थ आपलं मन प्रसन्न होईल असं नाही, योग्य प्रकारेचा अर्थ आपली एंटरटेनमेंट होईल असं नाही. वास्तविकतेत काय झालंय, आजचं कर्मकांड स्तोम आपण जो शब्द वापरला ते मनोरंजनाकडे जास्त वळतंय. वास्तविकतेत ते मनोमज्जनाचं साधन आहे, मानसिक शुद्धीचं साधन आहे कर्मकांड. पण त्याला मनोरंजनाची इतकी छटा दिली जाते की त्याचं वास्तविक स्वरूपच विद्रूप होऊन जातंय. दुर्दैवाने तसं होतंय, पण हे काही जास्त काळ टिकत नसतं, ते पुन्हा मूळ स्वभावावर येतच. तर हे पूर्ण कर्मकांड जर योग्य प्रकारे झालं तर आपोआपच व्यक्तीची उपासना कांडात त्याचा प्रवेश होतो, जिथे तंत्र इत्यादी शास्त्र सात्विकरित्या केली जातात. तंत्र म्हणजे उपासना कांड पूर्ण झालं की आपोआपच त्या व्यक्तीचा प्रवेश ज्ञानकांडात होतो. म्हणजे एखाद्या कैरीने आंबा होण्यासाठी काय करावं, काहीही न करता ती व्यवस्थित कैरी बनून राहिली की प्रकृतीनुसार ती आपोआप आंब्यात परिवर्तित होते. याच प्रकारे शास्त्रीय गोष्टींचं यथाशक्ती, यथाशक्तीचा अर्थ जास्तीत जास्त, कमीत कमी नाही. आपण काय करतो की यथाशक्ती हा शब्द देवाकडे किंवा धर्माकडे वापरताना 500 ग्रामची शक्ती असेल तर 5 ग्रामवरच थांबतो. पण तेच भौतिकवादात कुठे जायचं असेल तर 500 ग्रामची शक्ती असेल तर आपण 1,000, 1,500, 5,000 ग्रामच्या पुढे जातो. तर जी शक्ती आहे ती योग्य प्रकारे वापरून जर त्या गोष्टींना आपण करत गेलो तर बरीचशी जे विषय आहे, जे प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट होतात, मानसिक म्हणा किंवा धार्मिक दृष्टीने म्हणतात, ती होतच नाही. आपोआप आपण त्याच मार्गाने जातो. हा राजमार्ग आहे की एकदा तुम्ही त्यात प्रवेश केला, स्वतःचं जास्त डोकं जरी चालवलं नाही, चालवलं तर उत्तम योग्य प्रकारे. म्हणजे हा अगदी असं काय बधीर मार्ग नाही की एकदा डू एज डायरेक्टेड, तसं आहे. पण ते प्रमाणात तुम्हाला भरपूर वाव असतो स्वतःची बौद्धिकता, स्वतःचं कौशल्य दाखवण्यास. तर अशा प्रकारचा हा कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड, कांडत्रयात्मको वेदः असं त्यातला सांगितलेलं आहे आपल्याकडे.
1: तुम्ही आता दोन्ही सांगितलं, मला तंत्रही समजावून सांगितलं आणि कर्मही समजावून सांगितलं. पण मग तरी पण तंत्राकडे बघण्याचा दूषित दृष्टिकोन कुठल्या गोष्टीमुळे होतो, त्याच्या मागचा हेतू त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे का? कारण तुम्ही मध्ये एक सात्विक शब्द जो वापरला, तर मला असं वाटतं की सात्विक मार्गाने जर तंत्र उपयोगात आणलं तर ते मला असं वाटतं योग्य तंत्र होईल. तर तुम्ही जास्ती विशद करून सांगू शकाल हा विषय.
2: अगदी अगदी बरोबर. सात्विक, राजसिक, तामसिक ही तीनही गुण आपल्या शरीरात सुद्धा विद्यमान आहेत. म्हणजे कोणाचंही असं शरीर नाही किंवा या संपूर्ण प्रकृतीमध्ये अशी कोणतीही वस्तू नाही जी एकाच फक्त गुणाने बनलेली आहे, कारण प्रकृतीच त्रिगुणात्मिक आहे. तर सात्विकचा महत्व काय, सगळ्यात आधी आपण ते बघूया, म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल. सात्विकेचं महत्व हे आहे, सात्विकतेचं, की सुटण्यास सगळ्यात जास्त सोपं असतं, सुटतं लवकर, माणूस अडकून राहण्यास तसं पडत नाही. कारण अर्ध्या गोष्टी आधीच निरस झालेल्या असतात असं लोकांना वाटतं. आध्यात्मिकतेत निरस्ता आली म्हणजे काहीतरी अपचन झालेलं आहे हे नक्की लक्षात घ्यावं. कारण अध्यात्म रसोवई सहा, परमेश्वर हा रसस्वरूप आहे आणि त्या रसस्वरूप उपासनेत तुम्हाला जर निरसता किंवा अरसिकता आली तर कुठेतरी वायरिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तो योग्य ठिकाणी जाऊन नीट करावा.
3: तंत्रात प्रॉब्लेम,
2: अगदी तंत्रात काहीतरी चुकलंय. तर सात्विकता ही सोडण्यास सगळ्यात जास्त सोपी असते, त्यामुळे त्यातल्या त्यात सात्विकतेवर जास्त भर द्यावा. परंतु हे आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्तीची वृत्ती सात्विकच असेल मग जर माझा एखादा बंधू किंवा माझी एखादी भगिनी राजसिक प्रवृत्तीची आहे तर तिच्या मुक्तीसाठी किंवा तिच्या उत्क्रांतीसाठी, तिच्या धार्मिक वैभव वाढण्यासाठी किंवा धार्मिकता त्यात वाढावी यासाठी काही रस्ता नसेल का? तर तो नक्कीच आहे, त्याने राजसिक मार्गाने यावं. एखादा माझा बंधू किंवा भगिनी माझी तामसिक जास्त असेल, प्रकृतीजन्यतेला प्राप्त झाला असेल, तर त्याच्यासाठी मार्ग नाही का? तर तो सुद्धा आहे. म्हणूनच आपल्याकडे तंत्र हे गुरुपरंपरेशिवाय चालत नाही आणि दत्तगुरूंची तीनही रूपं राजसिक, सात्विक, तामसिक ही त्याच गोष्टीचं प्रतीक आहे की कोणत्याही गुणात तुम्ही असला आणि योग्य प्रकारे जर तुम्ही त्या गोष्टीला कनेक्ट झालात तर तिथून पण तुम्हाला लिफ्टिंग करण्याची व्यवस्था पूर्ण होती, आजही आहे आणि पुढेही राहील.
0: तुम्ही खूपच सुंदर सांगता आहात पण नेहमीप्रमाणे त्याही मला बोलतील. वेळेचं गणित आपण जर बघितलं तर खरं तर आमच्या दोघांच्याही मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत
2: अवश्य.
0: आणि आपण सुरुवातीला मी जसं म्हटलं नवरात्र आणि भगवती आई
2: अगदीच
0: आणि तंत्र
2: हा तर अगदी एकच विषय.
0: त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही पुन्हा परत पुढच्या भागामध्ये यावं आणि आपण पुन्हा परत गप्पा मारूयात. कविताजी, मला असं वाटतं आपण या ठिकाणी थांबूयात. श्रोत्यांना सांगू की परत आपण भेटू या वृत्तीच्या निवृत्तीमध्ये.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार विठ्ठल शिंदे, शांताराम पाबळकर, आर एन पराडकर आणि नंदू होनप यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भक्तिगीते। आज आपण ऐकणार आहोत दत्तगीतांच्या दोन भागांपैकी भाग दुसरा। रसिक हो, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो। जो जो म्या जयाचा घेतला गुण तो म्या तया गुरु केला जाण, या उक्तीप्रमाणे व्यक्ती वस्तू पंचमहाभूते प्राणी पक्षी या सर्वांकडून श्री दत्तगुरूंनी गुणग्रहण करून त्यांना गुरु केले। जडापासून अजडापर्यंत सूक्ष्मापासून भव्यापर्यंत जिथं जिथं चांगलं आढळलं तिथं तिथं दत्तांनी ते आदरणीय मानलं। निचातल्या थोड्याशा चांगुलपणाला देखील त्यांनी गुरु म्हणून मोठं मानलं आणि स्वतः लघुत्व पत्करलं। लघुंचेही लघु होण्यामुळे ते गुरूंचे गुरु झाले। दत्तात्रयांचे 24 गुरु म्हणजे मानवी शरीरातील 24 शक्तिकेंद्रांची प्रतीकं आहेत। प्रत्येक मानवी शरीर म्हणजे सर्व विश्वाची एक प्रतिकृती आहे। रसिक हो, आजच्या कार्यक्रमातील प्रथम गीत ऐकूया संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी स्वरबद्ध केलेले कवी सुधांशू यांचे एक दत्तगीत, आवाज आर एन पराडकर यांचा। संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी लोकगीते आणि लावण्या यांच्या व्यतिरिक्त बरीच चांगली भक्तिगीते देखील रसिकांसाठी स्वरबद्ध केलेली आहेत, हे त्यापैकी।

मंडळी, दत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ऐहिक आणि पारमार्थिक अशा सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय अवतार. दत्त संप्रदाय सर्वांना जवळचा वाटतो कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक आणि कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. जो आपल्या भक्तांना सर्वस्व देतो तो श्री दत्त. मित्रांनो, एका संत सत्पुरुषांनी मात्र श्री दत्ताला एका आदर्श शेतकऱ्याच्या रूपात पाहिले आहे. पाहूया कसे ते. शेतकऱ्यास कधीही विश्रांती नसते, त्याचप्रमाणे श्री दत्त देखील नेहमीच उभे आणि संचारी असतात. शेतीसाठी बल पाहिजे, खतासाठी गोमूत्र आणि शेण पाहिजे म्हणून शेतकरी रूपातील श्री दत्तात्रेयांजवळ गोमाता असते. या गायीचा म्हणजे गायत्रीचा विस्तार म्हणजे चार वेद. चोरादिकांपासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी रूपातील श्री दत्तांना चार भौतिक कुत्रे राखणदार म्हणून आवश्यक वाटतात. या भौतिक आणि शेतकरी स्वरूप श्री दत्तांची आयुधे देखील शेतीप्रधान आहेत बरं का. पाखरे उडवण्यासाठी डमरू, भयप्रसंगी कोणास मदतीला बोलावता यावे म्हणून नाद करणारा शंख, पशुपक्ष्यांना हाकारण्यासाठी गोफणरूपी सुदर्शन चक्र, नांगराच्या प्रतीकासारखे त्रिशूळ, शेतातील मातीची ढेकळे फोडण्यासाठी कुदळीसारखी गदा, भर उन्हात काम करताना तृषा शमवण्यासाठी जलकमंडलू, तसेच धान्य राखण्यासाठी या दत्त शेतकऱ्याच्या काखेत झोळी आहे. शेतीची कामे करताना ईशचिंतन देखील व्हावे यासाठी जपाची माळ देखील आहे. थोडक्यात, या श्री दत्त शेतकऱ्याला भौतिक सुखाच्या प्राप्तीसोबतच आध्यात्मिकतेची जोड दिल्याचे दिसून येते. ऐकूया मंडळी, संगीतकार शांताराम पाबळकर यांनी स्वरबद्ध केलेले, कवी गिरीबाल यांनी लिहिलेले हे भक्तिकाव्य, गायले आहे R.N. पराडकर यांनी. श्री दत्ताचे नाममुखी या माझ्या रात्रंदिनी गेलो.

श्रोते हो, आता ऐकूया करुणा त्रिपदी. करुणा त्रिपदी हे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी म्हणजेच श्री टेंबेस्वामी यांनी रचलेले स्तोत्र असून दत्तसंप्रदायात या स्तोत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अपराध क्षमापणासाठीच्या उपलब्ध काव्यांमधील एकमेवाद्वितीय अद्भुत आणि अलौकिक काव्य म्हणून करुणा त्रिपदीला सर्वदूर मान्यता आहे. करुणा त्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण मंत्रमय आणि रसाळ रचना आहे. यातून श्री टेंबेस्वामी भगवान श्री दत्तप्रभूंना विनंती करीत आहेत, देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावर देखील करा. आमच्याकडून सेवा निरंतर करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हा सर्वांवर करुणेचे कृपा छत्र घाला, अशी अत्यंत दयार्द्र होऊन भगवंताची ते प्रार्थना करीत आहेत. श्री टेंबेस्वामी यांनी रचलेल्या करुणा त्रिपदी या स्तोत्रामध्ये एकूण 3 पदे असून पहिले पद आहे शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. दुसरे पद आहे श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता. आणि तिसरे आहे जय करुणाघन निज जन जीवन अनुसूयानंदन पाही जनार्दन जय करुणाघन. या अजरामर करुणा त्रिपदीची जन्मकथा सांगितली जाते ती अशी. एकदा श्री टेंबेस्वामी मंदिरात श्री दत्तपूजेला बसले असताना कुणीतरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वान्नाचे ताट आणून दिले. प्रसादाचे ते ताट पाहून तेथील एका भक्ताचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्याचे पंचपक्वान्नाचे ताट त्वरित खाल्ले. हे कळल्यावर टेंबेस्वामी त्या भक्तांवर खूप चिडले. त्या भक्ताला ते खूप रागवले. पूजा संपल्यावर श्री गुरुदत्तात्रयांना गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले. त्यानंतर 3 दिवस त्यांना श्री गुरुदत्तात्रयांनी दर्शन दिले नाही. ते बेचैन झाले. त्यांना कळले की आपण त्या भक्ताला टाकून बोलल्यामुळे श्री गुरुदत्तात्रयांना राग आला असणार. टेंबेस्वामींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. टेंबेस्वामींची आर्तविनवणी आणि करुणा त्रिपदीचे हे बोल ऐकून श्री गुरुदत्तात्रय टेंबेस्वामींच्या समोर उभे राहिले. देवा, तुला नैवेद्य दाखवायच्या आधी त्या भक्ताने तो खाऊन टाकला, त्यामुळे माझा राग अनावर झाला, मला माफ करा स्वामी. त्यावर श्री दत्तगुरु म्हणाले, अरे तो भक्त गेली 3 दिवस उपाशी होता, त्याच्यासाठी ते ताट मीच पाठवले होते, ते त्याने खाल्ले. भुकेल्यांना अन्न देणे हे तर माझे कामच आहे, मग त्यात तुला राग यायचे कारणच काय? ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीच्या सत्तेचे अधिष्ठान असते तेथे माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा. तेव्हापासून श्री दत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आणि दत्तसंप्रदायातील संतांच्या स्थानांवर पालखीच्या 3 प्रदक्षिणेला 3 थांब्यावर किंवा आरतीनंतर ही करुणा त्रिपदी विनवणी म्हणून दररोज म्हटली जाते. मंडळी, या आध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरुकडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते, इतका हा मार्ग कठीण आहे. आपण जर राग आवरू शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरू शकते. मंडळी, ऐकूया या करुणा त्रिपदीमधील पहिले पद. रचना श्री टेंबेस्वामी यांची, संगीत आणि आवाज RN पराडकर यांचा. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार विठ्ठल शिंदे, शांताराम पाबळकर, आर एन पराडकर आणि नंदू होनप या संगीतकारांची काही निवडक दत्तगीते. रसिक हो, शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांनी रचलेल्या श्री दत्तांच्या आरतीची सुरुवात आहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. याचा अर्थ श्री दत्त हे कार्यानुरूप त्रिगुणात्मक आहेत, त्रयमूर्ती आहेत. श्री दत्तात्रयांचा जन्म ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे. या तीन देवता उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित असल्यामुळे या देवता वस्तुतः त्रिगुणातीत असूनही कार्यानुसार ते रज, सत्व आणि तम या त्रिगुणांना आश्रय देतात. श्री दत्तांच्या आरतीची ही सुरुवात घेऊन प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी प्रवीण दवणे यांनी लिहिलेले एक सुंदर भक्तिकाव्य ऐकूया. संगीतकार नंदू होनप यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायले आहे संजय नाडकर्णी यांनी. ऐकूया गायन, काव्य आणि संगीत माधुर्याने पुरेपूर भरलेले हे एक अतिशय सुंदर भक्तिकाव्य. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, दत्त दत्त मुखाने म्हणा.

मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे सांगता गीत आहे 1989 या वर्षी कॅसेटद्वारे प्रदर्शित झालेले श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखीचे सुप्रसिद्ध भक्तिगीत. रसिक हो, संगीतकार नंदू होनप यांनी अजित कडकडे, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर अशा विविध गायकांना घेऊन एकापेक्षा एक अभंग आणि भजनांचा सांगीतिक नजराणाच संगीत रसिकांना दिला. नंदू होनप हे मुळात व्हायोलिन वादक. त्यांच्या व्हायोलिन वादनाने बॉलिवूडवर देखील गारूड केलं होतं. बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या गीतांना त्यांच्या व्हायोलिननं साथ केली होती. मंडळी, दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनाला खूप महत्त्व आहे. श्री दत्तात्रेय हे सर्वत्र गुरुस्वरूपात आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा आहे. दत्त संप्रदायात गुरुचरणांना महत्त्वाचं स्थान आहे. श्री गुरूंच्या किंवा इष्टदेवतेच्या पादुका पूजनाचा प्रकार फार वर्षापासूनचा आहे. श्रेष्ठ दैवतांची, सत्पुरुषांची सारी दैवशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरणस्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तात संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानात दत्तपादुकांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. गिरनार शिखरावर श्री दत्तात्रेयांच्या फक्त पादुकाच आहेत. श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका आणि औदुंबर येथे विमल पादुका मागे ठेवल्याची कथा आहे. नृसिंहवाडीलाही मनोहर पादुकांचीच पूजा केली जाते. या दत्तपादुकांची पूजा सगुण आणि निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते. रसिक हो, आपल्या दैवताच्या साक्षात पादुका मूर्ती पालखीमध्ये ठेवून जेव्हा पालखी निघते त्यावेळी भक्तांसाठी तो मोठा आनंद सोहळा असतो. जणू या सेवेने आपल्या प्रिय दैवताचे

मंडळी, आजच्या चिरंतन गाणी या कार्यक्रमातून आपण संगीतकार विठ्ठल शिंदे, शांताराम पाबळकर, आर एन पराडकर आणि नंदू होनप या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक दत्तगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकू.

Yeah.